0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता, तुला राम

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, भाद्रपद अमावस्या, अर्थात 10 ऑक्टोबर 2026. आज सर्वपित्री दर्श अमावस्या आहे. रात्री 9:19 अमावस्या आहे. आज अमावस्या महालय आहे. गजच्छाया योग संध्याकाळी 6:18 आहे. आज भादवी पोळ्याचा दिवस आहे. तुळजापूर इथल्या श्री भवानी देवीचा निद्रा काल आज समाप्त होत आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. विनोबांचं समर्थ स्मरण या लेखात आचार्य विनोबा भावे यांनी समर्थांच्या विवेक आणि वैराग्य या विश्लेषणाबद्दल बोलताना म्हटलंय, एकम सांख्यंच योगंच, म्हणजे कर्मयोग आणि कर्मसन्यास ही दोन्ही तत्वत एकच असली तरी व्यवहारामध्ये त्याची विकृत स्वरूप एकमेकांच्या विरुद्ध उभी असतात. अशा वेळेला निष्काम कर्मयोग हीच निर्भयतेची परमभूमिका योग्य ठरू शकते. संन्यास आणि कर्मयोग ही दोन्ही संपूर्ण जीवनाची सारख्याच महत्वाची अंग आहेत. संन्यास हे जीवनाचं शास्त्र म्हटलं तर कर्मयोग ही जीवनाची कला आहे असं म्हणता येईल. शास्त्रा वाचून कला आंधळी आणि कले वाचून शास्त्र लंगडं असल्यामुळे संन्यास योग मुक्तात्मा, म्हणजे संन्यास आणि योग यांचा समुच्चय, हा गीतेने जीवनाचा आदर्श ठरवला आहे. वैराग्याने प्रतिकूल प्रकृतीचा त्याग होत असल्यामुळे त्याचं स्वरूप निवर्तक, अकरणात्मक किंवा संन्यासरूप असतं. परमार्थाच्या प्रवासातील सर्व अंतराय दूर करण्यास ह्या वैराग्यरूप संन्यासाचा उपयोग होतो. पण हे अंतराय दूर केल्यानंतर पुढील रचनात्मक कार्याच्या दृष्टीने अभ्यासाचा कर्मयोग आवश्यक असतो. वैराग्याने शेत बेणून काढल्यानंतर अभ्यासाने त्यात नवीन बीजरोपण होत असतं. ह्या अभ्यासाला समर्थांनी विवेक अशी संज्ञा दिली असून ह्या विवेका वाचून नुसतं वैराग्य हेकांड पिसं असल्यामुळे विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य असं मोक्षश्रिया विराजित पुरुषाचं समर्थांनी वर्णन केलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 ऑक्टोबर. राम ठेवील त्यात समाधान, हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे राम नाम. प्रपंची राखावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण. डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान, त्यांना लावावे नामाचे अनुसंधान. राम आणावा चित्ती, त्याचा प्रपंच करीतो ही राखावी स्मृती. स्वार्थहीन व्हावे आपण, ते होईल करता परमात्म स्मरण. संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला. नाटकात नट काम करी जैसे, आपण वर्तत जावे तैसे. राजा रंक होई जरी, तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी. जग सज्जन दुर्जन मिश्रित, त्यातून शोधून काढावा अवचित. जो लाभेल संगतीला, रामाचे प्रेम दुणावेल त्याला. द्वेष मत्सर अहंकार वृत्ती, याची न धरावी संगती. मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण. सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे. अभिमान रहित रहावे, हेच शिष्याचे लक्षण जाण. राम भावा माझा, रात्रंदिवस काळजी ठेवीत जा. लक्ष ठेवावे संताकडे, देह लावावा प्रपंचाकडे. गुणात उत्तम गुण, आपले कळावे अवगुण. अवगुण कळले ज्याला, तो सुधारण्याच्या मार्गाला लागला. प्रथम स्वाधीन करी आपले मना, सोडावा अहंभाव विषय वासना. काही पाहिजे हे न वाटावे मना. व्यवहारात असावे दक्ष, कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष. दुर्जनाची संगती तीच रामाला दूर करती. म्हणून मनासी धरावा सत्संग, रामाविण दुजा नसावा रंग. उदास व्हावे एकाच वेळी, केव्हा भेटेल वनमाळी. तळमळीचे मुख्य लक्षण, दुसरे विषयाची न व्हावी आठवण. पतिव्रतेला पती जाण, तैसे साधकाला साधन जाण. मोहाला बळी पडणे, याहून नाही दुजे लाजीरवाणे. विघ्न रामसेवेत भारी, तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी. रामाची सेवा हा जाणावा संसार, मग सुखाने करावा व्यवहार. देवास करावा नैवेद्य अर्पण, प्रसाद घ्यावा त्याचा आपण. चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहर्निशी. गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास. हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास. देहाने नाही करता आले, मन रामापायी गुंतवले. रामाने त्याचे कल्याण केले. राम ठेवील त्यात समाधान, हेच खरे भक्ताचे लक्षण जाण. भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही. भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही. आपण व्हावे रामाचे, उदाहरण घालून द्यावे साचे. नामाहून दुजे काही, सत्य त्री वाचा नाही. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्माराम. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची, शक्तीचीच उपासना. म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। पंडित नावाचा एक जन्मांध ब्राह्मण होता। त्याला देवाच्या दर्शनाची ओढ लागली होती, परंतु दृष्टी नसल्यामुळे देव जरी प्रकट झाला तरी तो दिसणार कसा हा त्याच्या पुढे प्रश्न होता। कुणाची तरी मदत घेऊन तो तीर्थयात्रा करायचा, देवाची नित्य पूजा करायचा। असाच एकदा तो जगन्नाथपुरीला गेला। तिथे त्याच्या कानावर श्री स्वामी समर्थांची कीर्ती पडली। स्वामींनी अनेक जीवांना रोगमुक्त केलं होतं हे त्याच्या कानावर आल्यावर त्याच्या मनात एक आशेचा किरण उमलून आला, म्हणून तो एका साधकाच्या मदतीने अक्कलकोटला जायला निघाला। वाटेत अनंत अडचणी आल्या, परंतु स्वामींना भेटायचंच हा त्याने मनाशी निश्चय केला होता। तो आंधळा ब्राह्मण स्वामींपाशी आला तेव्हा त्याच्या अंध डोळ्यांपुढे तेजस्वी प्रकाश पडला। त्याला दिसत तर काहीच नव्हतं। तो स्वामींच्या चरणांशी कोसळला, त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले। तो स्वामींना म्हणू लागला, स्वामी आपण दयाघन आहात, आपली कीर्ती मी जगन्नाथपुरीत ऐकली, आपण पूर्ण श्री दत्तावतारी आहात, आपण ब्रह्मांड व्यापी आहात, हे संपूर्ण ब्रह्मांड मोडून पुन्हा रचण्याची प्रचंड शक्ती आपल्यात आहे। स्वामी मला आपलं पूर्ण दर्शन हवं आहे, माझं हे मनोरथ आपण पुरं करावं असं मला वाटतं। माझी ही इच्छा पूर्ण नाही झाली तर ह्या चरणांवर मी प्राण सोडेन, मग आपण मला आपल्या राज्यात घ्या। असं म्हणून त्या अंध ब्राह्मणाने स्वामींचे दोन्ही चरण घट्ट पकडले। आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण त्यांनी धुतले। त्यांनी स्वामींच्या पायावर पुन्हा आपला भक्तिमाथा टेकवला। स्वामींना ब्राह्मणाची खूप दया आली। त्यांनी ब्राह्मणाला हलकेच उठवलं, त्याच्या अंगावर आपल्या गळ्यातला फुलांचा हार टाकला। स्वामींचा आपल्याला प्रसाद मिळाला आहे असं ब्राह्मणाला वाटलं। हा प्रसाद त्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना लावला तो काय आश्चर्य! ब्राह्मणाला दोन्ही डोळ्यांनी स्वच्छ दिसू लागलं। प्रथमच तो ब्राह्मण दृश्य अनुभवत होता। समर्थांनी आपलं दिव्य रूप त्याच्या समोर प्रकट केलं। स्वामींचं ते दिव्य रूप पाहून ब्राह्मण आनंदाने गदगदून आला। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, म्हणू लागला, स्वामी मी जन्मांध, आपली कृपा झाली, मला दृष्टी मिळाली, प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालं। स्वामी हे चरण मी आता कधी सोडणारच नाही, मला आशीर्वाद द्या की ह्या पवित्र चरणांची मी आयुष्यभर सेवा करीन। स्वामी मंद हसले, ब्राह्मणाला खूप आनंद झाला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण देहभावनेने जगतो। या देहाचा आपल्यावर एवढा जबरदस्त पगडा आहे की मीपणा सुटतच नाही। ह्या विश्वात परमेश्वर व्यापून आहे ही भावना त्यामुळे खूप अंधुक होते। परंतु मी देह नाही तर मी आत्मा आहे, आणि आत्म्याच्या साक्षीने एकदा का आपण जगायला सुरुवात केली की परमेश्वराशी संवाद सुरू होतो, अनुसंधान वाढतं आणि परमेश्वराचं अस्तित्व जाणवू लागतं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोतेहो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। गरुड पुराणाच्या अखेरच्या भागात सुरुवातीला प्रेतत्वापासून मुक्ती याविषयी जाणून घेऊयात। भगवान धन्वंतरी म्हणाले, मनुष्याने केलेल्या कर्मानुसार तो त्याची फलं भोगतो आणि मृत्यूनंतर त्याचा मार्ग पण निश्चित होतो। म्हणून जो या लोकी दानधर्म करतो त्याचा मार्ग सुखकर असतो। यमपुरीतून जात असताना प्रेतात्मा तहानेने आणि श्रमाने व्याकुळ होतो,

ते भयावह वाटतं. दानधर्म केल्याशिवाय मनुष्य सहजासहजी धर्मराजाच्या मंदिरात प्रवेश करू शकत नाही. मनुष्य देह पुण्य प्रभावानेच मिळत असतो. जो मनुष्य देह प्राप्त करून धर्माचं आचरण करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते. परंतु जो मनुष्य इंद्रिय सुखात मग्न राहतो तो आपल्या बेपरवाईमुळे तोंडाशी आलेला अमृताचा पेला आपल्याच हाताने लवंडून देतो. गरुडाने श्री हरींना विचारलं, प्रेत यमपुरीत कसं राहतं? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कलियुगात अनेक प्रेत असतात, ती आपल्या कुळांना त्रास देतात. जिवंतपणी जरी मनुष्य चांगला वागला तरी मृत्यूनंतर दुष्टपणा करतो. परंतु जो रुद्रमंत्राचा नेहमी जप करतो तो कधीही प्रेतात्म्यापासून उपद्रवित होत नाही. सत्ययुग आणि द्वापार युगापर्यंत कोणीही मनुष्य प्रेतात्म स्वरूप प्राप्त करीत नव्हता किंवा कोणाला त्रास देत नव्हता. कलियुगात मात्र प्रेतात्म स्वरूप मृत्यूनंतर प्राप्त होऊ लागलं. जो मनुष्य प्रेतात्म्याकडून त्रस्त असतो त्यामध्ये नास्तिक भाव उत्पन्न होतो. तो देवता आणि ब्राह्मणांना दूषित करतो आणि त्याची रती नेहमी अधर्मातच असते. हे श्रवण केल्यावर गरुडाने विचारलं, प्रेतत्वापासून मुक्ती कशी मिळते? तेव्हा भगवान म्हणाले, दान आणि तर्पण केल्याने आत्मा संतुष्ट होतो आणि आपल्या नातलगांना रिद्धीसिद्धी प्राप्त करून देतो. धर्माचं स्वरूप बिघडवणाऱ्यांना प्रेतत्व प्राप्त होतं. ते प्रेत योनीत प्रवेश करतात आणि भूमंडळावर पण विचरण करतात. परंतु विष्णूचं कीर्तन आणि स्मरण केल्याने प्रेतत्वापासून मुक्ती मिळते. तसंच नित्य उपहास करणाऱ्याला आणि चांद्रायण आदी व्रतांचं पालन करणाऱ्याला कधीही प्रेतत्व प्राप्त होत नाही. गरुडाने मग भगवानांना विचारलं, वेदामध्ये मनुष्याचं जीवन 100 वर्ष वर्णिलं आहे, परंतु कलियुगात तसं का दिसत नाही? तेव्हा भगवान म्हणाले, वस्तुतः मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष असतं, परंतु वाईट कर्मांच्या प्रभावामुळे मनुष्य लवकरच नष्ट पावतो, कारण तो आपल्या कुळाचे आचार पाळत नाही. मनुष्यामध्ये इतका आळस आहे की तो आपली कर्तव्य कर्म न करता पापाचरण करत असतो. दान न दिल्याने मनुष्याला दारिद्र्य येतं आणि त्या अवस्थेत राहून तो पाप कर्म करतो आणि मग त्याला नरक प्राप्ती होते. म्हणून दान हे एक महान शुभ कर्म आहे. मनुष्य जेव्हा परलोकात जाण्याची वेळ येते तेव्हा सर्प ज्याप्रमाणे आपली कातडी टाकून देतो त्याप्रमाणे आत्मा देखील शरीराचा त्याग करतो. मग असा आत्मा अत्यंत क्षुधित होतो. त्याच्या तृप्तीसाठी दान अवश्य द्यावं. मृतात्म्याला षोडश श्राद्ध केलं नाही तर प्रेतत्व स्थिर राहतं. ईश्वरी सत्तेला न मानणारे, यज्ञावर विश्वास नसणारे प्रेतयोनी प्राप्त करतात. परंतु जर नारायणाच्या मूर्तीचं गंधाक्षतांनी पूजन केलं तर मनुष्य प्रेतत्वापासून मुक्ती मिळवतो. यानंतर गरुड पुराणात सपिंडीकरण, श्राद्ध आणि दान याविषयी माहिती आहे. श्री भगवान म्हणाले, मनुष्य मृत्यूनंतर 1 वर्षपर्यंत विशाल मार्गांची यात्रा करीत असतो. पिंडदानामुळे प्रेत परमगतीला प्राप्त होतं आणि प्रेतापासून पितृगण बनतं. पुत्राने पित्यासाठी पिंडदान करावं म्हणजे अभ्युदय होतो. रिपीट, म्हणजे अभ्युदय होतो. आणि पिंडदान न करता आणखी काहीही दिलं तरी ते प्रेतापर्यंत पोहोचत नाही. स्त्रियांनी आपल्या स्वामीची मनवाणीने सेवा करावी, म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या सत्कर्माचा 1/2 वाटा तिला मिळतो. श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मा, शंकर, ऋषीगण हे सर्व दानामुळे संतुष्ट होतात. प्रेतत्वाच्या उद्धारासाठी दान अवश्य द्यावं. जो एखादा महान पंडिताला तीळ, गाय, भूमी, सुवर्ण यांचं दान देतो त्याचं पूर्वजन्माचं पाप

0: नष्ट होतं. यमदूत देखील 7 प्रकारच्या धान्य दानाने प्रसन्न होऊन वर देतात. मनुष्य मग तो स्वर्गात असो अथवा नरकात श्राद्ध केल्याने संतुष्ट होतो, म्हणून श्राद्ध अवश्य करावं. कपिला गायीचं दान दिल्याने देखील मनुष्याचा पापसंचयापासून उद्धार होतो. श्रीकृष्ण म्हणतात, मी आता ऊर्ध्वदैहिक कर्म सांगतो. प्रेताला पुत्राने अग्नी द्यावा. कुशामध्ये ब्रह्मा, केशव, शंकर तिघांचा वास असतो, म्हणून दर्भ अवश्य असावं. तीळ पवित्र असतात, तसंच तुळस पण पवित्र असते. या सर्व वस्तू दुर्गतीपासून मनुष्याचं रक्षण करतात. यानंतर भगवानांनी देहाचा निर्णय याविषयी सांगितलंय. भगवान म्हणतात, मी आता देहामध्ये मृत्यूचा प्रवेश कसा होतो ते सांगतो. मृत प्राण्याचा वायू सूक्ष्म होऊन कंठावाटे बाहेर पडतो. शरीरातल्या एकंदर 9 द्वारांपैकी एका वाटे तो बाहेर पडतो आणि पंचभूतांनी बनलेलं हे शरीर पृथ्वी तत्वात विलीन होतं. मानव शरीर विभिन्न विषय वासनांनी घेरलेलं असतं. त्यात राग, द्वेष, लोभ, मोह, माया सर्व गुण अगुण भरलेले असतात. शरीराचे स्वेदन, उद्भिंज, अणुज, वजरायुज असे 4 प्रकार पडतात. मानव शरीराची रचना इंद्रजालाप्रमाणे आहे. ब्रह्म्याने इंद्राच्या ब्रह्महत्येचा 4 भाग स्त्रियांना दिला, त्यामुळे स्त्री ही मनुष्याची उत्पत्ती करते. मनुष्य शरीरात इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 10 प्रमुख नाड्या असतात. प्राण, अपान, समान असे 10 वायू असतात. प्राणवायूमुळे जठराग्नीत निर्माण झालेला अग्निरस सर्वत्र पसरतो. ब्रह्मांडात जितके गुण असतात तेवढे सर्व मनुष्य देहात असतात. मनुष्याचे 2 नेत्र मंगळ ग्रहाचं स्थान असतं. हृदयात बुध, नाभीमध्ये शनी, अशा प्रकारे प्रत्येक अवयवात ग्रहांचं स्थान निश्चित केलेलं असतं. मनुष्य कर्मांनुसार त्याचा जन्म मृत्यू अवलंबून असतो. सुख, दुःख, भय हे सुद्धा कर्मानुसारच मिळतं. जर पुण्य असेल तर मनुष्य उच्च कुळात जन्म घेऊन सर्व सुखांचा भागीदार आणि भाग्यवान होतो. यानंतर गरुड पुराणात धर्माधर्म लक्षण सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आता न्यायानुसार धर्म आणि अधर्म यांची लक्षणं मी सांगतो. कृतयुगात तपश्चर्या केल्याने प्रशंसा होई, तर द्वापार युगात यज्ञ, याग हे आत्मकल्याणाचं साधन होतं. कलियुगात मात्र केवळ दान हे धर्माचं एकमेव साधन होतं. या भूमंडलावर मनुष्याकडून जो काही दानधर्म केला जातो तो सर्व मनुष्याच्या आधीच यमलोकीच्या महामार्गावर जाऊन उपस्थित राहतो. हे द्विजोत्तमा, सर्व देवगणांनी शय्येचं दान करणाऱ्याची प्रशंसा केलेली आहे. याच्या दानाने मनुष्याला स्वर्गप्राप्ती सुखाने होते. शय्यादानाचा विशेष प्रभाव असा आहे की मनुष्य प्रेतबंधनापासून मुक्त होतो. मनुष्याने दान नेहमी सत्पात्री आणि सुयोग्य अशा व्यक्तीलाच द्यावं. दान देणारी व्यक्ती मृत्यूनंतर परत या भूमंडलावर शुभदर्शन देण्यासाठी उत्पन्न होते. तेव्हा तो मनुष्य संपत्तीने युक्त धर्मात्मा आणि सर्व शास्त्रांचा पंडित होतो. म्हणून दानाचं महत्त्व आहे. यानंतर गरुड पुराणात श्राद्धविधीचं वर्णन सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य या जगात विधीपूर्वक उत्तम श्राद्ध करतो तो उत्तम फल देखील प्राप्त करतो. जे गुण पितृगणांना तर्पण करण्यामध्ये असतात तेच गुण श्राद्धामध्ये असतात. श्राद्ध केल्याने व्यतीत पितृगण संतृप्त होऊन आपल्या कुलाला विपुल धनधान्य प्रदान करतात. मृतात्म्याला शांती मिळण्यासाठी विद्वानांना दान द्यावं. अशा रीतीने जो विद्वानांना तीळ, गाय, सुवर्ण असं दान करतो ती व्यक्ती सर्व उपद्रवांपासून मुक्तता पावते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश याशिवाय अन्य 5 श्राद्ध असतात. तत्वज्ञानी लोक अशा 16 श्राद्धांचे ज्ञानी असतात. सर्वप्रथम होणारं श्राद्ध शवाच्या शुद्धीसाठी असतं. ते न केल्याने पिशाच्च आदींचा त्रास उद्भवतो. अशा प्रकारे श्राद्ध हे आवश्यक असतं. यानंतर गरुड पुराणात तीर्थ महात्म्य आणि उपवासाचं व्रत सांगितलं आहे. श्री भगवान म्हणाले की जो कोणी उपवास करून मृत्यूला प्राप्त करतो तो मनुष्य मनुष्य लोकांचा त्याग करून माझ्याच इतका श्रेष्ठ बनतो. जो कोणी पुरुष तीर्थस्थानी किंवा घरी संन्यास धारण करून मृत्यू प्राप्त करतो तो तर पहिल्यापेक्षाही अधिक फल प्राप्त करतो. किंवा एखादा रोग उत्पन्न झाल्याने कोणी उपवास करीत असता त्याला मरण आलं तर तो रोग त्याला कधीही होत नाही. प्रतिदिवशी ब्राह्मणांना भोजन दान दिल्याने मनुष्याची लहान मोठी सर्व पाप दग्ध होऊन जातात. आपल्या पुत्रपौत्रांचा संपत्तीचा त्याग करून जो मनुष्य तीर्थक्षेत्री प्रयाण करतो त्याला ब्रह्मा आदी सर्व देवता तृप्ती प्रदान करतात. आपल्या घरी पापाचरण करणारी व्यक्ती जर तीर्थस्थानी जाऊन स्नान करेल तर त्याचे सर्व पाप नष्ट होतात. दानशील व्यक्तीला पाहून सर्व देवगण प्रसन्न होतात. पित्यासाठी दिलेल्या दानांचं शतपट फल मिळतं. मातेसाठी दिलेल्या दानाचं हजारपट फल असतं तर बहिणीसाठी दिलेलं दान शतसहस्त्रपटीने श्रेष्ठ असतं. अशा प्रकारे उदार धार्मिक दानधर्मी मनुष्य संपत्तीने श्रीमंत असतो परंतु त्याला ते धन मात्र क्षुद्र तृणासारखंच भासतं. अशा सज्जन पुरुषाला कोणताच मोह आकर्षित करू शकत नाही. त्याला मृत्यूची देखील भीती वाटत नाही. पुढे भगवान म्हणाले भारतवर्षात 13 जातींपैकी एकीमध्ये मनुष्य जन्म प्राप्त करून जो तीर्थस्थानी प्राणत्याग करतो त्याला पुन्हा जन्म धारण करावा लागत नाही. त्याने जरी एकदाच हरिनामाचा जप केला असेल तर तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी योग्य बनतो. तुळशीचं फार मोठं महात्म्य वर्णन केलेलं आहे. तुळशीचं रोप लावल्याने तिला पाणी घातल्याने तुळस मनुष्याची जन्मजन्मांतरीची पाप दहन करून टाकते. देव नेहमी भावाचे भुकेले असतात. म्हणून जेथे मनुष्याची भावना प्रबल असते तेथे साक्षात भगवान वास्तव्य करतात. जो प्राण्यांवर दया करतो तो लोकांचा नायक बनतो. धर्माचं फल तर त्यालाच प्राप्त होतं, शिवाय प्रतिष्ठा देखील लाभते. या जगात दान सत्य आणि दया या तीनच गोष्टी श्रेष्ठ आहेत. दरिद्र्याला दान दिल्याने अथवा अनाथ व्यक्तीचं दाहकर्म केल्याने कोटी कोटी यज्ञांचं फल प्राप्त होतं. यानंतर गरुड पुराणात उदकुंभ प्रदान करण्याचा विधी सांगितला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी आता जलकुंभ दानाचं महात्म्य सांगतो. प्रेतासाठी अन्न आणि जलाने युक्त अशा कुंभाचं दान करावं, कारण त्यामुळे मनुष्याच्या अस्थी पुष्ट बनतात. प्रेताला देखील प्रसन्नता प्राप्त होते आणि ते यमपुरीच्या महामार्गावर सुखाने गमन करतं. भूमीवर स्वच्छ सारवून पक्वान्नांनी युक्त उदकुंभाचं दान करावं. त्या दिवशी अन्न आणि जलाने परिपूर्ण एकवर्धन भगवान विष्णूंसाठी संकल्प करून तो पंडिताला द्यावा, म्हणजे मोक्षासाठी तो भागीदार होतो. दान अशाच व्यक्तीला द्यावं जो वेद आदींचा ज्ञाता आहे, जो स्वतः तरुण शिवाय दुसऱ्यांना पण तारण्यास समर्थ आहे. अशा दानाचंच महत्व असतं. यानंतर गरुड पुराणात अपवित्र विधीचं निवेदन सांगितलं आहे. गरुडाने भगवानांना विचारलं सुतक विधी कसा असतो, तो कसा पाळावा. तेव्हा भगवान म्हणाले एखाद्या व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूनंतर सपिंड व्यक्तींना सुतक असतं. दोन्ही प्रकारच्या सुतकांमध्ये 10 दिवसपर्यंत प्रतिग्रह, होम, स्वाध्याय, वेदाध्ययन या सर्व गोष्टी वर्ज्य कराव्यात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वस्त्रासहित स्नान करावं, म्हणजे लगेच शुद्धी होते. सुतक कोणाला नसतं ते जाणून घे. व्रतवैकल्य करणारा, मंत्राने पवित्र आणि नृप यांना सुतक नसतं. अथवा ब्राह्मणाच्या आदेशानुसार सुतक जातं, सर्व लोकांना अशुद्धी असते तर माता पित्यांना सुतक असतं. दशान्निक विधीनंतर विद्वानाला गाय सुवर्ण यांचं दान द्यावं. जो अनाथ व्यक्तीचे प्रेत संस्कार करतो त्याला कोणत्याच प्रकारची अशुद्धी राहत नाही. यानंतर गरुड पुराणात अपमृत्यूचं फल सांगितलं आहे. श्री भगवान म्हणाले, म्लेच्छांकडून ज्याची हत्या होते तो नरक प्राप्तीला कारणीभूत होतो. महारोगी तथा गरुड हत्या करणारा अशा प्रकारच्या त्याज्य व्यक्तींचं दाहकर्म करू नये अथवा त्यांचं सूतक देखील मानू नये. पुरुष सूक्त आणि वैष्णव मंत्राने विष्णूचं स्मरण करावं. भूमीवर पिंड स्थापून त्याची गंधाक्षतांनी पूजा करावी. विधीपूर्वक देवतांची 5 श्राद्ध करावीत. दान द्यावं आणि प्रार्थना करून मृत व्यक्तीच्या प्रेताला अग्नी द्यावा. अशा दाहकर्माचं 3 दिवस सूतक असतं. यानंतर भूमी स्वर्ण आणि गोदान याचं फल गरुड पुराणात सांगितलंय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सहस्त्र गायींमध्ये वासरू आपल्याच मातेपाशी जाऊन चिकटतं त्याप्रमाणे मनुष्याने केलेली कर्म देखील मृत्यूनंतर त्याला जाऊन चिकटतात. कर्मानुसार मनुष्य त्याची फलं भोगतो म्हणून मनुष्यलोकी दान द्यावं. भूमिदाना इतकं कोणतंच श्रेष्ठ दान नाही आणि भूमीसारखंच कोणतं अन्य धन नाही. गाय अथवा भूमिदानाने मनुष्याची अनेक पापं नष्ट होतात. अधर्म करण्याची प्रवृत्ती असणारा माणूस सहस्त्र गायींच्या वधा इतकं पाप करतो. एका गायीचं हरण करून मग कितीही गायींचं दान केलं तरी त्याची समता नसते. वेदांमध्ये असं कथन केलं आहे की दुर्बल व्यक्तींचं रक्षण करण्याने जे पुण्य प्राप्त होतं ते यज्ञादी कार्यात पुष्कळ संपत्ती दक्षिणेच्या रूपाने देऊन सुद्धा मिळत नाही. जो मनुष्य एखाद्या पंडिताचं धन लुबाडून त्याचा उपभोग घेतो तो आपल्या 7 कुळांचा नाश करतो. यानंतर गरुड पुराणात विविध श्राद्धांचं कथन सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो 12 वर्षांपेक्षा लहान किंवा 4 वर्षांपेक्षा मोठा असेल त्याचं प्रायश्चित्त त्याच्या मातेने अथवा इतर बांधवांनी केलं पाहिजे. प्रतिवर्षी होणाऱ्या श्राद्धाविषयी आता जाणून घ्या. दरवर्षी पार्वणद्वारा क्षेत्रज आणि औरस पुत्रांचं श्राद्ध करावं. कोणत्याही पितरांचं श्राद्ध करावं. भार्या कन्या आणि द्विजातीयांचं श्राद्ध तुष्णी भावनेने करावं असं महर्षी मनूंनी सांगितलं आहे. पुढे भगवान म्हणाले, नित्य श्राद्ध मात्र आपल्या शक्तीनुसार गंधाक्षता आणि तीळ पंडितांना समर्पण करून आणि सर्व पितृगणांच्या उद्देशाने त्याचं पूजन करावं. त्यावेळी दक्षिणा देऊ नये, फक्त नमस्कार करावा. विश्वादी देवासाठी विद्वानांना भोजन द्यावं. त्यालाच नित्य श्राद्ध म्हणतात. नित्य श्राद्धाचं दैव वृद्ध काम्य आणि नैमित्तिक असे प्रकार असतात. हे विधीपूर्वक करणारा मनुष्य निश्चितच सिद्धी प्राप्त करतो. यानंतर गरुड पुराणात मनुष्यांची कर्मफलं याविषयी माहिती सांगितली आहे. भगवानांकडून सर्व श्रवण केल्यानंतर श्री भगवानांना गरुड म्हणाले, हे देवा, आता मी पूर्णपणे जाणलं आहे की चांगली कर्म केल्याने स्वर्ग प्राप्ती होते, सुकृतामुळेच हित होतं. जितकं उत्तम पुण्य आपण करू तेवढंच आपल्याला सुख प्राप्त होतं. या जगात नेहमी धर्माचा विजय होतो, अधर्माचा नाही. सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही. या जगात चांगलं आणि वाईट जे काही कर्म असेल त्या सर्वांचा त्याग केल्याने मनुष्य मुक्त होतो. गायीसाठी खोटं बोलणारा मुका बनतो तर ब्रह्महत्या करणारा क्षयरोगाचा शिकारी बनतो. दुसऱ्याची निंदा करणारा आणि मिथ्या भाषण करणारा घोर नरकात जातो. वचन देऊन देखील जो पंडितांना धनदान देत नाही तो घुबड बनतो. अग्नीला पायाने स्पर्श करणारा मांजराच्या जन्माला येतो. अशा प्रकारे पूर्वजन्मी केलेल्या पापांची चिन्ह दिसतात आणि ती जी काही कर्म भोगायची राहतात ती भोगण्यासाठी अत्यंत निकृष्ट अशा योनीत जन्म घ्यावा लागतो. यानंतर गरुड देवदेवेश्वरांना म्हणाले, आपण दान आणि दानाचं महात्म्य तसंच वैतरणीचं महात्म्य यासंबंधी काही निवेदन करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वैतरणी नावाची महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वारापाशी आहे. ही नदी अत्यंत भीतीदायक आहे. तिचा विस्तार 9,000 योजने इतका आहे. पृथुत्वावर सर्वात मोठी नदी हीच एक आहे. या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते आणि हिला पार करणं अत्यंत कठीण आहे. किडेमुंग्यांनी नेहमी ही भरलेली असते. पापी लोक त्यात सारखे उठत आणि पडत असतात आणि गोंधळ घालत असतात. ही महानदी 4 प्रकारच्या प्राण्यांनी युक्त असते. या नदीला दानकर्माचं पुण्य केल्यानेच ओलांडणं सोपं होतं. कृतघ्न, विश्वासघातकी असे लोक फार दीर्घकाळपर्यंत त्याच्यामध्ये निवास करत असतात. दान देताना श्रद्धाभाव असेल तर ते दान दीर्घकालपर्यंत राहतं, परंतु शरीर संपत्ती अस्थिर असते, मृत्यू नित्य असतो. म्हणून धर्माचा संचय करावा आणि वैतरणी पार करण्यासाठी गाय दान करावी. प्रार्थना करावी की हे द्विजश्रेष्ठा, मी वैतरणी नदी सुखाने पार करू इच्छितो. त्यासाठी वैतरणी गायीचं दान मी आपल्याला अर्पण करीत आहे. माझी अशी अभिलाषा आहे की गायी माझ्या मागे पुढे असाव्यात, मी गायींमध्ये निवास करावा. तदनंतर सर्वांचा भगवान धर्मराज तसंच वैतरणी गायीला नमस्कार करून ती एका विद्वानाला अर्पण करावी. गायीला सांगावं, हे धेनुके, यमराजाच्या भीतीदायक अशा दरवाजावर तू माझी प्रतीक्षा कर. हे वैनतेया, अशा प्रकारे सर्व विधी केल्याने ती महानदी परमसुख देते. जो मनुष्य दान आणि धर्म यांच्यापासून दूर राहतो त्याचं जीवन या भूमंडलावर दरिद्रीच राहतं. शरीर नाशवंत आहे, ते कधीही कायम टिकत नाही. म्हणून शरीराने केलेलं आणि नित्य टिकणारं कार्य अर्थात दानपुण्य हे नेहमी करावं. प्राण हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे, तो कधी निघून जाईल हे सांगता येत नाही. श्री भगवान म्हणतात, सर्व काही मी निवेदन केलं आहे, फक्त लोकांचं हित करणारं आणि परम औषध स्वरूप असं जे सांगणं आहे ते मी आता तुला सांगतो. ज्याच्या हृदय मंदिरात इंदिवराप्रमाणे भगवान कृष्ण नेहमी विराजमान राहतात त्यांना सतत लाभ होत असतो आणि त्यांचाच नेहमी विजय होतो. अशा लोकांचा पराभव कधीच होऊ शकत नाही. भगवान विष्णू वस्तुतः माता, पिता, नातलग आणि बंधू आहेत. ज्या लोकांची बुद्धी अशा प्रकारे स्थिर राहते त्यांची कधीच दुर्गती होत नाही. भगवान विष्णूंचं स्वरूप मंगलमय आहे आणि गरुड मंगलरूप आहे. पुंडरीकाक्ष देखील मंगलरूप आहे. श्रीहरी तर पूर्ण मंगलाचे आधारस्तंभ आहेत. पुढे भगवान म्हणतात, मी आपल्याला संपूर्ण गरुड पुराणाचं विधीपूर्वक कथन केलं आहे. हे परमपुण्यमय महापुराण जो कोणी भक्तिभावाने वाचतो आणि श्रवण करतो तो पुरुष या जगात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष प्राप्त करतो आणि भगवान श्री विष्णूंचं सान्निध्य प्राप्त करतो. हरिओम.
1: आता ऐकूया गरुड पुराणातील पितृस्तोत्र. संगीत आशिष केसकर, स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत प्रभाकर पंडित आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, हे समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 88वा श्लोक आहे. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेच कैवल्य साचे. ज्या रामाचं नामाचं महात्म्य आत्तापर्यंत अनेक श्लोकात सांगितलं, त्या नामाबद्दल काही सांगायचं ते इथं पुन्हा सांगता येते. हे जे नाम घ्या म्हणून सांगितलं ते कसं आहे? बहु चांगले, अतिशय चांगलं नाम आहे, ते गोड आहे, घ्यायला छान आहे, सोपं आहे. या राघवाचं नाम जे आहे ते अतिशय गोड आहे. जितकं घ्यावं तितकं त्याची गोडी वाढत जाते. अति साजीर आहे, सुंदर आहे, स्वल्प लहान आहे. राम फार मोठं अवघड नाम आहे, कसं घ्यायचं असं वाटायचं कारण नाही. स्वल्प आहे, सोपं आहे घ्यायला, आणि पुन्हा फुकाचं, फुकटचं आहे. पैसे पडतात का त्याला? नाही, एकही पैसा त्याला पडत नाही. फुकटचं आहे, स्वल्प आहे, सोपं आहे, सुंदर आहे, तरी आपण का घेत नाही असं जर विचारलं तर त्याचं महत्त्वच लक्षात येत नाही. लहान मुलांच्या हातात जर का आपण हिरे माणकं दिली, सोन्याचं काही दिलं,

शंकर आहे ज्याच्यामध्ये मनुष्य बुडतोय, हा भवसागर आपल्या भ्रमानेच निर्माण केलेला आहे, त्यात बुडायचं काही कारण नाही आहे. आपण बघितलं त्याच्यामध्ये नामाची नौका घ्यायची आणि त्याच्यात आपण बसायचं आहे, भवसागर आनंदाने पार करता येतो, बुडायचं कारण काय? पण आपण तसं करत नाही, त्या नावेतच पाणी घेतो. याचा अर्थ ते नाम घेताना देखील कामनेनी घेतो, नामाने जे मागायचं ते न मागता पुन्हा विषयांचीच अपेक्षा धरतो त्याच्याकडनं. बुडाला इतकं नाम घेतलं, रामाच्या कृपेनं बंगला बांधला, त्याला रामकृपा नाव दिलं, रामाच्या कृपेनं मुलीचं लग्न ठरलं, मुलाला नोकरी लागली, मला बढती मिळाली, गाडी घेतली नवीन, त्यालाही काहीतरी नाव असंच दिलं. हे सगळं रामाच्या कृपेनं मिळालेलं आहे बुडाला. त्यावेळेला त्याला कळत नाही, पण त्याच्या लक्षात यायला पाहिजे अंतकाळी तो काय गाडीतनं तुला पोचवायचा का, त्या बंगल्यासकट तुम्हाला हे लावून द्यायचा, तिथंच अग्नी द्यायचा आहे, काय करायचं, झोपडीत असा नाही तर बंगल्यात असा, शेवटी काढायचंच आहे बाहेर. हे सत्य आहे, हे सत्य बोललेलं माणसाला रुचत नाही. पण तो जे घर आपल्या गरजेसाठी बांधलेलं आहे त्याच्यामध्येच इतका मशगूल असतो की त्या घरामध्ये रामाला कुठं स्थानच नसतं, सगळं स्थान येणाच. कुठंतरी कोपऱ्यात एक देवारा असतो, देव ठेवला त्याला नमस्कार करायला पुसायला देखील वेळ नसतो. केव्हा तरी सवड झाली तर हात जोडले जातात, नाही तर बहुधा नाहीच जात. इतकं दुर्लक्ष भगवंताकडे आणि सगळं लक्ष संसाराकडे, असं सगळं झालेलं आहे. तर असा जो भव सागर आहे त्याचं मूळ निर्मूळ करतात, मुळापासून त्याला उकडून टाकतात. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? हा भवसागर का भागतो? अज्ञानामुळे. देह मी असं वाटतं आणि देहाला लागलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, तसं पाहिजे, हा सगळा प्रपंच उपाधी एवढ्या वाढवल्या जातात की त्याच्यामध्येच हा अडकतो. वी आर पझेस्ड बाय अवर पझेशन्स असं म्हटलेलं आहे. जितक्या गोष्टी आपण वाढवतो तितक्या आपण अडकतो. हे माझं, हे माझं, हे माझं, अडकला. जाताना काही बरोबर येणार नाही, पण त्या पझेशनमध्ये हा गुंतला गेला. हे माझं आहे, सांभाळलं पाहिजे, हे माझं आहे, सांभाळलं पाहिजे. उद्या जर असा प्रसंग आला की ते घर सोडून लगेच निघायचं आहे, प्रश्न पडेल काय काय बरोबर घेऊ, हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ, आणि ज्याच्याजवळ फार व्याप नाही येतो म्हणेल काकोटीला मारली चला, कुठं जायचं, मी निघालो. मग जितकी पोझेशन्स असतील तितकी अंतकाळी देखील ते सोडायला दुःख होतं, आणि काही नाही आहे फारसं, बेताचंच आहे, चला निघालंय. स्वामी म्हणायचे नेहमी, पंचा झटकला, उपरणं झटकलं की चाललंय, जास्त जवळ ठेवलेलंच नाही आहे काही. आवश्यकता म्हणून ठेवणं आणि त्यात गुंतणं ह्यात फरक आहे. देहाला गरज आहे, ठीक आहे, थोडंफार आहे ठेवलंय बाबा, म्हातारपणी आजारपणाला लागलं तर उपयोग, पण किती पाहिजे आणि लक्ष त्याच्यामध्ये किती असायला पाहिजे? गरज लागली तर आहे, पण हा जो काही एक विचार म्हणतो, विवेक म्हणतो, हा नसतोच बहुद्या. त्यामुळे मनुष्य अडकतो. म्हणून हा भवसागर जो आहे याचं मूळ निर्मूळ करायचं असेल तर हे अज्ञान नष्ट केलं पाहिजे की बाबा तू देह नाहीस, तू आत्मा आहेस, आत्म्याला कसलीही उपाधी नाही, आत्मा हा निरुपाधिक आहे. असा तू निरुपाधिक असताना या उपाधी मागं लावून घेतलेल्या आहेस आणि त्याच्यात गुंततोयस. समर्थच म्हणतात उपाधीशी विस्तारावे परंतु त्यात न संपडावे. आहेत ना उपाधी, असू द्या, ठीक आहेत, त्या माझ्या आहेत, त्याचं पुढं काय, त्याच्यात गुंतू नको, त्याचा विचार करून ठेव. हे असं आहे, असं आहे, ठीक आहे. आपण जाताना नेकटेच जायचेत, बोलावणं आलं की चाललंय, बोलावणं आल्यानंतर त्याच्यात जीव अडकायला नको, ह्याचं काय झालं आणि त्याचं काय झालं, अशी तयारी आहे का?
मग जनक राजा देखील होते, राजा

क्या होते, किनका भी कपड़े अंगावर होते, पर म्हणतात एक पाय राज्यावरण एक पाय ज्ञानाग्नित, कोणत्याही क्षणी सोडायला तयार होता. असं वैराग्य आपल्याला आहे का? संपत्ती आहे आणि वैराग्य आहे, दोन्ही एका ठिकाणी यायला पाहिजेत. ज्याच्याजवळ काहीच नाही आहे तो जर म्हणाला मी वैराग्यशील आहे, अरे नाहीच आहे तुझ्याजवळ काही, तू वैराग्यशील काय होणार? सगळं आहे पण मी वैराग्यशील आहे असा भाव पाहिजे. ते बघा, करी मूळ निर्मूळ घेता भावाचे, जीवा मानवा हेच कैवल्य साचे. हेच कैवल्य आहे. कोणतं कलो कैवल्य? हाच मोक्षाचा मार्ग आहे. जिथं जायचं आहे त्या जीवाला या नामनाच्या अंगाने ह्या बोधावर यायचं आहे, त्यामुळे मोक्षाला न्यायला हे नामच कारणीभूत आहे, त्याचाच उपयोग होणार आहे, म्हणून त्याचं नाम घ्यायचं. म्हणून बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

ಮಂಗಲ ಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात दादा कोंडके यांनी रचलेलं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा.
1: हे अंजनीचा सुता तुला राम.

श्रोतेव ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शनिवार, भाद्रपद अमावस्या, अर्थात 10 ऑक्टोबर 2026.

आज सर्वपित्री दर्श अमावस्या आहे. रात्री 9:19 अमावस्या आहे. आज अमावस्या महालय आहे. गजच्छाया योग संध्याकाळी 6:18 आहे. आज भादवी पोळ्याचा दिवस आहे. तुळजापूर इथल्या श्री भवानी देवीचा निद्राकाल आज समाप्त.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. विनोबांचं समर्थ स्मरण या लेखात आचार्य विनोबा भावे यांनी समर्थांच्या विवेक आणि वैराग्य या विश्लेषणाबद्दल बोलताना म्हटलंय, एकम सांख्यंच योगंच, म्हणजे कर्मयोग आणि कर्मसन्यास ही दोन्ही तत्वत एकच असली तरी व्यवहारामध्ये त्याची विकृत स्वरूप एकमेकांच्या विरुद्ध उभी असतात. अशा वेळेला निष्काम कर्मयोग हीच निर्भयतेची परमभूमिका योग्य ठरू शकते. संन्यास आणि कर्मयोग ही दोन्ही संपूर्ण जीवनाची सारख्याच महत्वाची अंग आहेत. संन्यास हे जीवनाचं शास्त्र म्हटलं तर कर्मयोग ही जीवनाची कला आहे असं म्हणता येईल. शास्त्रा वाचून कला आंधळी आणि कले वाचून शास्त्र लंगडं असल्यामुळे संन्यास योग मुक्तात्मा, म्हणजे संन्यास आणि योग यांचा समुच्चय, हा गीतेने जीवनाचा आदर्श ठरवला आहे. वैराग्याने प्रतिकूल प्रकृतीचा त्याग होत असल्यामुळे त्याचं स्वरूप निवर्तक, अकरणात्मक किंवा संन्यासरूप असतं. परमार्थाच्या प्रवासातील सर्व अंतराय दूर करण्यास ह्या वैराग्यरूप संन्यासाचा उपयोग होतो. पण हे अंतराय दूर केल्यानंतर पुढील रचनात्मक कार्याच्या दृष्टीने अभ्यासाचा कर्मयोग आवश्यक असतो. वैराग्याने शेत बेणून काढल्यानंतर अभ्यासाने त्यात नवीन बीजरोपण होत असतं. ह्या अभ्यासाला समर्थांनी विवेक अशी संज्ञा दिली असून ह्या विवेका वाचून नुसतं वैराग्य हेकांड पिसं असल्यामुळे विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य असं मोक्षश्रिया विराजित पुरुषाचं समर्थांनी वर्णन केलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

अगदी प्राथमिक स्तरावरती हा विषय आपल्याला आपल्यापुरता समजून घ्यायला, कारण विषय अत्यंत सूक्ष्म आहे. कारण एक जर ऋचा घेतली तर त्या ऋचेतल्या दोन शब्दातलं अंतर काय, त्याच्यातला आ ई ऊ ए ऐ ह्या सगळ्याचे उच्चार कसे, त्याच्यामध्ये अंतर देत ते कसे उच्चार करावेत, या प्रत्येक बाबतीमध्ये खूप खोलात जाऊन चिकित्सा केलेली आहे. आपला तो विषयच नाही, त्यामुळे आपल्याला तो विषय कळणार पण नाही. आणि उपनिषदांनी यांना संहिता असं म्हटलेलं आहे की, आणि पहिली संहिता शिक्षा म्हणून सांगितलेली. त्यांनी सांगितलं आहे की हे जे अंग आहे, हे अंग समजून घेण्याकरता सगळ्याच ठिकाणी गुरूंना शरण जायचं आहे, पण ही वेदांची षडांग हे गुरुशरणतेशिवाय आपल्याला कळणार नाहीत, आणि गुरूंना शरण गेल्याशिवाय विषय समजणार नाही. आता कोणकोण देवता हे जीवन धारण करतात, तर म्हणाले कृष्टस्वर. कृष्ट म्हणजे हा सप्तम, म्हणजे वरचा षडज आणि पंचम, ह्या स्वरांच्या कडून देवता जीवन धारण केलं जातं. म्हणजे ज्या स्वर्गामध्ये देवता आहेत आणि ज्या नियमन करतात, त्या देवतांना धारण करणं म्हणजे थोडक्यात त्यांना संतुष्ट करणं. म्हणजे कसं की श्राद्धादी गोष्टी आहेत, त्या ठिकाणी त्याच्या वसु रुद्र आदी जे गण आहेत, त्या गणांच्या ठिकाणी त्यांची तृप्ती करायची आहे, तर श्राद्धाच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्रांचे स्वर कोणते असावेत, यज्ञामध्ये ज्या देवता आहेत कोणत्या स्वरांची योजना केलेली आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की ते मंत्र सामान्यत तारषड्ज आणि या ठिकाणी किंवा वरचा षड्ज आणि पंचम याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो, कारण देवता जीवन हे त्याच्यामुळे पुष्ट होतं. किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं तर देवता त्या स्वरांनी संतुष्ट होतात, हे अगदी सोप्या भाषेत झालं. दुसरं त्यांनी सांगितलं आहे की प्रथम म्हणजे षड्जानी मनुष्य जीवित राहतो, किंवा मनुष्याला जीवन मिळतं, किंवा मनुष्याला संतोष होतो. कारण जो षड्ज आहे तो षड्ज लावण्यातला जो आनंद आहे तो भले भले गायक आहेत ते सांगतात की सगळ्यात छान म्हणजे ज्यांचं वर्णन केलेलं आहे, अब्दुल करीम खान साहेब हे जेव्हा गायचे त्यावेळी त्यांचं गायन स्वर्गीय होतं. ते त्यांच्या घरामध्ये ते म्हणायचे की चार बाजूला चार तंबोरे षड्जामध्ये लावून ठेवा, कानामध्ये षड्ज इतका पक्का होता की या तंबोऱ्याचा षड्ज, त्या सम तंबोऱ्याचा षड्ज, ह्या तंबोऱ्याचा षड्ज, या कोपऱ्यातल्या तंबोऱ्याचा षड्ज, समजा थोडा वेगळा वेगळा लावला स्वराला की एक काळी एकचा एक काळी दोनचा आहे, आणि अशा प्रकारे जर षड्ज लावून तंबोरे ठेवून दिले तर ते असं म्हणायचं आहे की कानामध्ये षड्ज इतका पक्का, त्याचा नाद म्हणजे गुंजन होत राहिलेला आहे तो इतका पक्का बसलेला आहे की जो काल लावून ठेवलेला तंबोरा आहे तो जर इथे आणला तर तो छेडल्यानंतर खर्जे ऐकून त्याच्याबरोबर स्वर लावण्याची गरज नाही, मी जो स्वर लावेन तो स्वर त्या तंबोऱ्यावर वाजेल, इतका त्या स्वराच्या बरोबर असणारा तादात्म्याचा भाग आहे. मनुष्य हा षड्जामुळे वेडा होतो. स्वच्छ लागलेला षड्ज हा माणसाला ब्रह्मानंद देणार आहे. कारण कसं आहे त्याचं की हा जो षड्ज आहे हा तारेवर जर छेडला, तंबोऱ्यावरती जर षड्ज छेडला, तर या षड्जाच्या ठिकाणी पुढे जे तंबोरा जर षड्ज मध्यमात किंवा षड्ज पंचमात जर लावलेला असेल तर तंबोऱ्यावरती षड्जाच्या तारा छेडायला लागलो आणि तो जर बरोबर षड्ज लागला तर मध्यमाची तार आपोआप छेडली जाते.

द्वितीय स्वरांनी पशूंना, तृतीय स्वरांनी म्हणजे रेनी पशूंना, तृतीय स्वरांनी गंधर्वांना म्हणजे गनी गंधर्वांना आणि अप्सरांना जीवन मिळतं, किंवा ग ह्या स्वरांनी गंधर्व आणि अप्सरा आपलं जीवन धारण करतात असा मूळ श्लोकाचा अर्थ आहे. आणि नंतर म्हणाले जे पक्षी आहेत किंवा जे पितृगण आहेत ते मध्यमानी आपलं जीवन धारण करतात. आणि म्हणाले पिशाच्य किंवा जे असुर आहेत किंवा राक्षस आहेत ते मंद स्वरांनी म्हणजे ते निषादानी आपल्या जीवनाचं धारण करतात. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की नीच अतिस्वार म्हणजे जो निषाद आहे मंदस्वर खर्जातले स्वर आणि ह्या अतिस्वार निषाद निषादानी स्थावर जंगमरूप सगळं जग जीवन धारण करतं. आणि त्यामुळे हा जो स्वर आहे नीच अतिस्वार म्हटलेला आहे त्याला आपण काय समजावं तर निषादच समजावं. आणि मंदस्वर ज्याला म्हटलेलं आहे त्याला आपण काय म्हणावं ते थोडंसं समजत नाही, कारण पंचमाला मंद्र म्हटलं आहे आणि इथे त्याला मंद म्हटलं आहे. मग तो दैवत आहे का काय आपल्याला कळायला मार्ग नाही, कारण ते संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याचा शोध घ्यावा. आणि त्यामुळे हा जो निषाद आहे ह्या निषादाने स्थावर जंगमाचं जीवन धारण केलं जातं. याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे संगीतामध्ये जे सात स्वर निर्माण झाले आहेत आणि खालचा षडजन वरचा षडज धरला तर आठ स्वर झाले, जे सा रे ग म प ध नी आणि पुन्हा वरचा सा असा धरून आठ. ह्या आठ स्वरांच्या मध्ये ह्या त्रिलोकाला जीवन देण्याचं सामर्थ्य आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या तीनही लोकांना सामर्थ्य देण्याकरता काय म्हणावं तर त्यांनी सांगितलं वेदांचे मंत्र म्हणावेत, वेदमंत्रांचे घोष व्हावेत. आणि वेदमंत्रांचं हे सामर्थ्य आहे हा सगळा विषय वेदमंत्रांशी चालू आहे. आणि त्यामुळे ही जी शिक्षा हा जो भाग आहे ह्या शिक्षा भागामध्ये ह्या वेदांगामध्ये कसा अचूक उच्चार झाला पाहिजे, कसा स्वर, कसं व्यंजन, कसा आघात आणि सगळे नियम सांभाळून त्याचा जो उच्चार झाला तर त्याच्यामधून जे निर्माण झालं पाहिजे ते होतंच. म्हणून आपण परवाच्या दिवशी जसं म्हटलं किंवा बोललो की नाही मला माहीत नाही, पण यज्ञ संपन्न झाला की ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ यज्ञ केलेला आहे ती देवता यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट होतेच होते. ती जर आम्हाला पकडता आली किंवा आम्हाला जर कोणत्याही कारणाने तिचं दर्शन झालं तर आम्हाला कळू शकेल, पण आम्हाला जरी दर्शन नाही झालं तरी त्या मंत्रांच्या उच्चाराबरोबर ती देवता प्रकट होतेच होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय म्हणजेच त्या देवतांचं जीवन धारण होतं. ते कशातून होतं? ते जीवन धारण त्या मंत्रांतून होतं. ते जे मंत्र म्हटलेले आहेत त्यामुळे ती देवता जी आहे ती आकाराला येते, ती त्या ठिकाणी प्रकट होते, ती त्या मंत्रांमधून प्रकट होते. ती त्या जसं आपल्या भावातून भगवंत प्रकट होतो, जो मनुष्य भावानी आपल्या आधी साधा व्यवहार आहे की साध्या व्यवहारामध्ये जो माणूस मनापासून ईश्वराचं स्मरण करतो किंवा जो माणूस अत्यंत उत्कटतेने ईश्वराला आळवतो त्याच्यासमोर ईश्वर प्रकट होतो. कारण का? तो भावानुसारी प्रकट होतो. आणि इथे जो विषय आहे तो त्या मंत्रानुसारी प्रकट होतो. ते सामर्थ्य मंत्रांचं आहे, ते सामर्थ्य स्वरांचं आहे आणि ते बरोबर नियमांचं पालन करून त्याचा उच्चार केलेल्या त्या शास्त्राला त्याचं अधिक श्रेय आहे असा त्यांचा मांडण्याचा विषय जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की आमच्याकडे संगीतामध्ये जे सात स्वर निर्माण झाले आहेत आणि खालचा षडजन वरचा षडज धरला तर आठ स्वर झाले, जे सा रे ग म प ध नी आणि पुन्हा वरचा सा असा धरून आठ. ह्या आठ स्वरांच्या मध्ये ह्या त्रिलोकाला जीवन देण्याचं सामर्थ्य आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या तीनही लोकांना सामर्थ्य देण्याकरता काय म्हणावं तर त्यांनी सांगितलं वेदांचे मंत्र म्हणावेत, वेदमंत्रांचे घोष व्हावेत. आणि वेदमंत्रांचं हे सामर्थ्य आहे हा सगळा विषय वेदमंत्रांशी चालू आहे. आणि त्यामुळे ही जी शिक्षा हा जो भाग आहे ह्या शिक्षा भागामध्ये ह्या वेदांगामध्ये
कसा अचूक उच्चार झाला.

पाहिजे, कसा स्वर, कसं व्यंजन, कसा आघात आणि सगळे नियम सांभाळून त्याचा जो उच्चार झाला तर त्याच्यामधून जे निर्माण झालं पाहिजे ते होतंच. म्हणून आपण परवाच्या दिवशी जसं म्हटलं किंवा बोललो की नाही मला माहीत नाही, पण यज्ञ संपन्न झाला की ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ यज्ञ केलेला आहे ती देवता, यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट होतेच होते. ती जर आम्हाला पकडता आली किंवा आम्हाला जर कोणत्याही कारणाने तिचं दर्शन झालं तर आम्हाला कळू शकेल, पण आम्हाला जरी दर्शन नाही झालं तरी त्या मंत्रांच्या उच्चाराबरोबर ती देवता प्रकट होतेच होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे म्हणजेच त्या देवतांचं जीवन धारण होतं. ते कशातून होतं? ते जीवन धारण त्या मंत्रांतून होतं. ते जे मंत्र म्हटलेले आहेत त्यामुळे ती देवता जी आहे ती आकाराला येते, ती त्या ठिकाणी प्रकट होते, ती त्या मंत्रांमधून प्रकट होते. ती त्या जसं आपल्या भावातून भगवंत प्रकट होतो, जो मनुष्य भावानी, आपल्या आधी साधा व्यवहार आहे की साध्या व्यवहारामध्ये जो माणूस मनापासून ईश्वराचं स्मरण करतो किंवा जो माणूस अत्यंत उत्कटतेने ईश्वराला आळवतो त्याच्यासमोर ईश्वर प्रकट होतो. कारण का? तो भावानुसारी प्रकट होतो. आणि इथे जो विषय आहे तो त्या मंत्रानुसारी प्रकट होतो. ते सामर्थ्य मंत्रांचं आहे, ते सामर्थ्य स्वरांचं आहे, आणि ते बरोबर नियमांचं पालन करून त्याचा उच्चार केलेल्या त्या शास्त्राला त्याचं अधिक श्रेय आहे असा त्यांचा मानण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी आपल्याला असं म्हटलं आहे की षड्ज मध्यम किंवा पंचम आपोआप स्वरितामध्ये प्रकट होतात. याचा अर्थ त्यांचा सांगण्याचा पुन्हा पुन्हा हेतू आहे की षड्ज मध्यम आणि पंचम ह्या तीन स्वरांचं महत्त्व हे ह्या गाण्यामध्ये राहतच राहतं. आणि त्याच्यापुढे आता त्यांनी स्वरांचा आणखीन पदांचा असा दोन्ही विषय मांडलेला आहे की जे पद आहेत आणि जे स्वर आहेत त्यांना आठ प्रकारांनी समजून घेता येतं. अंतोदात्त, आद्युदात्त, उदात्त, अनुदात्त, नीचस्वरित, मध्योदात्त, स्वरित आणि द्विरुदात्त. ह्या सगळ्या नियमांच्यामध्ये ह्या सगळ्या पदांच्या करता असलेल्या संज्ञा किंवा ही नावं आहेत. आणि त्यांनी त्याच्या व्याख्या, त्याच्याविषयीची चर्चा हे सगळी केलेली आहे. त्याच्यापुढे त्यांनी सांगितलं आहे की ही जी वेदांची स्वर, कारण दोन्ही तयार करावं लागतं, एक तर आपली व्होकल कॉर्ड स्वरयंत्र तयार करावं लागतं, फुफ्फुसं तयार करावी लागतात, त्याच्याचबरोबर कारण आपण पाहिलं की नाभीपासून तो श्वास जो आहे तो तिथून निर्माण झाला पाहिजे, त्या स्थानापासून तो श्वास जो आहे तो वरती उचलला गेला पाहिजे आणि त्या प्रमाणामध्ये फुफ्फुसांचं सुद्धा सामर्थ्य वाढलं पाहिजे, श्वास तिथून घेण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. कारण आपण म्हणतो ना की गाणं जे आहे ते पोटातून बेंबीच्या देठापासून गा, आपल्याकडे म्हणतात ना की, आणि कुणी फार जोरजोरात ओरडायला लागला तर म्हणतात बेंबीच्या देठापासून ओरडू नकोस. असं म्हणायचं कारण काय की ते जे नाभीस्थान आहे ते सगळ्या स्वरांच्या उदयाचं स्थान आहे आणि त्या स्थानापासून तो स्वर निर्माण झाला पाहिजे, तिथून तो वरती आला पाहिजे आणि मग त्या स्वराच्या करता हे सगळं तयार केलं गेलं पाहिजे. याकरता त्यांनी इथे एक आणखीन सूत्र सांगितलंय की ही जी विद्या आहे ती हळूहळूच शिकली जाते. जर माणसाला वाटलं की आपलं गुरुजींकडे गेलो, फार अधिकारी गुरुजी आहेत, तर त्या माझ्या गुरूंनी मला 6 महिन्यामध्ये वेद शिकवून मोकळं करावं तर होत नाही. एकेका वेदाला जी 12-12 वर्ष खर्च करावी लागतात ती लागतातच. ते जे घोटावं लागतं ते घोटावं लागतंच. रोज जी मेहनत आहे, रोज जो पाठ आहे, रोज जी आवृत्ती आहे ती केली जावीच लागते. आणि त्या आवृत्तीबद्दलचं शास्त्र असं सांगितलेलं आहे की जे काही शिकलं आहे किंवा ज्याची आपण त्या ठिकाणी संथा घेतलेली आहे आणि ते कंठस्थ करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा उच्चार 9 दिवसात करावाच लागतो. 9 दिवस जर उच्चार नाही केला तर 10व्या दिवशी गडबडलेला आहे. त्यामुळे वेदांचं पाठांतर एकदा केलं, जसं आपलं आहे, आपली मुलं आहेत
की आता तिमाही परीक्षा चालू असेल, बहुतेक मुलांची आता परीक्षा आहे. परीक्षेला जाताना आदल्या दिवशी पुस्तक पाठ, दुसऱ्या दिवशी जाऊन परीक्षा दिली, घरी येऊन ते पहिलं पुस्तक टाकलं आणि दुसरं पुस्तक घेतलं. आणि आईनी जर विचारलं, अरे काल त्या पेपरमध्ये तू काय अभ्यास केला होता, त्यातला आज काय लिहिलं, तो म्हणतो आता मला विचारू नका, ते त्यातलं काही माझ्या डोक्यात नाही आहे. आता हा दुसरा विषय, डोक्यात नाही म्हणजे काहीतरी डोक्यात भरायचं ते तिथं टाकून द्यायचं. त्यांच्या मते ही विद्या नाहीच आहे. विद्या तेव्हाच आहे आपल्याकडे 35% पासिंग, 35% मुलगा उत्तीर्ण होतो हे या विद्येला मान्य नाही. या विद्येला 100 मार्क मिळाले कीच उत्तीर्ण आहे, 99 मार्कसुद्धा मान्य नाही आहेत. म्हणजे किती मान्य नाही आहेत, त्याच्याकरता एक फार चांगली कथा आहे. आता खरं म्हणजे विषयांतर आहे, पण मी आपल्याला सांगते, याच विषयाशी संबंधित आहे. म्हणून विद्यार्थ्याचं दशग्रंथी झाला, मोठं घनपाठी झाला, आणि सगळ्या विद्या सगळ्या अंगांच्या सहित वेदाचं अध्ययन झालं. षडांग वेदाचं अध्ययन झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुजींना सांगितलं, आपण फार अधिकारी पुरुष आहात, आपण कशाला माझा सगळा वेद ऐकला, किंवा प्रत्येक वेळी मी घनपाठ म्हणत होतो तो काही आपण ऐकलाय असं काही नाही आहे. तर म्हणाले, आपल्याला मी एकदा घनपाठ ऐकून, ते म्हणाले तर कुठे एवढं सगळं ऐकू मी, कारण इतक्या विद्यार्थ्यांना संथा द्यायची आहे, इतकी कामं आहेत, तुझा घनपाठ ऐकायला 2-3 महिने जर मला तुझ्यासमोर बसावं लागलं तर एवढं बसायला मला वेळ नाही आहे. पण म्हणाले, माझी इच्छा आहे गुरुजी की तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही एकदा मी जे म्हणतोय ते बरोबर आहे असं म्हटलं की मग मला भरून पावलं, मग माझी विद्या मला बरोबर आत्मसात झाली असं मी म्हणेन, आणि नाही तर माझ्या विद्येमधला दोष मला जाणवेल. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, या समोरच्या झाडाखाली बस. म्हणाले, एक लक्षात ठेव की ह्या झाडाखाली बसून तू वेद म्हणायला सुरुवात केलीस, आणि ह्या झाडावरचं एखादं पान वरून खाली पडलं की ते जेव्हा पडेल तेव्हा तुझी म्हणण्यात चूक झाली आहे असं लक्षात घे, आणि ती चूक काय आहे ती तू नोंद कर. तर ठीक आहे म्हणाला, आणि तो बसला त्या ठिकाणी म्हणायला. आणि म्हणायला बसल्यानंतर त्यांनी सुरुवात केली, पहिल्या श्लोकामध्ये झाडाला पानगळं लागल्यासारखं सुरू झालं, सारखे आपली पानं गळत आहेत. त्याला म्हटलं की काय प्रकार आहे हे, असं कसं ह्या झाडापासून, मी एवढा वेदामध्ये अभ्यास करून आज इतकी वर्ष घातली. तो अगदी खचला, त्यांनी त्याला जे काही त्यातला जो पहिला भाग त्यांनी घेतला होता तेवढा अध्याय पुरा केला, आणि त्यांनी गुरुजींच्या पुढे साष्टांग दंडवत घातलं. तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी हे काय कारण आहे की ज्याच्यामुळे इथे एकही माझी म्हणजे एखादा सुद्धा एखादी ऋचा एखादा भाग एखादं सूक्त काही माझं बरोबर येऊ नये, असं कसं. गुरुजी म्हणाले, काय झालं बाबा तू काय केलंस. तर नाही म्हणाले, मी तर अभ्यास बरोबर केला, एखादी ऋचा मला म्हणून दाखव. तर त्या तो त्यांनी म्हटली, तेव्हा गुरुजींनी सांगितलं, तुझी ऋचा बरोबर असून काय उपयोग आहे, तू हरिही ओम असं न म्हणता सुरुवात केलीस. कारण वेद कुणाला समर्पित करायचा आहे, म्हणजे तुझ्याकडे जर वेदाचं पठण करायचं आहे तर पठण करताना आधी ईश्वर समर्पण वृत्तीच तुझ्याकडे आली नाही आणि तू वेदाच्या पठणाला सुरुवात केलीस. म्हणजे विद्या धारण करताना सुद्धा आधी सुसंस्कार घडावा लागतो असं त्यांना सांगायचं, की संस्काराशिवाय विद्या राहत नाही, संस्काराशिवाय विद्या टिकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विद्या जी आहे ती हळूहळू शिकावी लागते, त्याच्यानंतर धनही हळूहळूच मिळवावं लागतं. आज असं आहे की एक बिल्डिंग बांधलं झाला कोट्याधीश, दुसरी बिल्डिंग बांधली झाला अब्जाधीश. म्हणाले, असं होत नाही, मनुष्य एकेका व्यवसायामध्ये पडतो आणि एकदा मंत्री झाला की पुढे 3 वेळा मंत्री होण्याची सोय करून ठेवतो. म्हणाले, ही इतकी कमाई एका वेळी होते ते धन टिकू शकत नाही, ते धन अयोग्य आहे, त्या धनाचे विपरीतच परिणाम भोगावे लागतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, तिसरी गोष्ट अशी आहे, पर्वतावर सुद्धा हळूहळू चढावं, घाईघाईने चढत चालला तर घसरणच आहे. आणि म्हणून म्हणाले की हे सगळं लक्षात ठेवून विद्या मिळवावी, याचा एकच अर्थ आहे की विद्येमध्ये परिपक्वता आल्याशिवाय काही खरं नाही, समजलं हे पुरत नाही, ते घटलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, पुढे फार मोठा उपदेश केलाय त्यांनी, सांगितलं ग्रंथ घेतले हातामध्ये, आज जे आम्हाला वाटतं ना आम्ही सांगतो की अहो ही जी वेदविद्या आहे ही जर आता पुढच्या लोकांना कळायला पाहिजे असेल तर त्याचं मायक्रो फिल्मिंग करून ठेवून द्या. म्हणजे कसं पुढच्या लोकांना ऐकायला मिळेल
त्याचं उत्तर दिलंय त्यांनी. त्यांनी सांगितलं पुस्तकावरून किंवा ऐकीव जर कुणी अभ्यास केला आणि जर गुरुच्या सान्निध्यात जाऊन जर अध्ययन केलं नाही तर म्हणाले त्याच्या विद्येला पूर्णता येत नाही. विद्वान लोकांमध्ये किंवा विद्वज्जनांमध्ये जाऊन जर तो आपली विद्या त्या ठिकाणी प्रकट करण्याकरता जर गेला किंवा आपल्या विद्येचा त्या ठिकाणी सन्मान व्हावा म्हणून ती विद्या जर लोकांच्या पुढे मांडण्याकरता गेला तर ती विद्या यशस्वी होत नाही असं त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलंय. आणि म्हणून ते म्हणतात की आपल्याला आणखीन एक सांगतो म्हणाले की रोज एका ठिकाणी गेलो आणि संथा घेतली आणि म्हणाले हा विद्यार्थी भरा भरा भरा संथा घेऊन आता मी आता आजकाल कसं आहे अमेरिकेत राहतात मंडळी हिंदुस्थानमध्ये दोन नाही तर तीन महिन्याकरता येतात आणि इथे आल्यानंतर त्यांना अनेक गोष्टी शिकायच्या असतात. त्यांना योगासनं शिकायची असतात, त्यांना योगा मार्ग शिकायचा असतो, त्यांना तत्त्वज्ञान समजून घ्यायचं असतं, त्यांना गाणं शिकायचं असतं, त्यांना एखादं वाद्य शिकायचं असतं. मग ते दिवसभरामध्ये 5-7 क्लासेस लावतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकेका क्लासमध्ये जाऊन एक एक विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतात. मग याच्याकडून घे, मग त्यांचं लिहून घे, त्याचं सी डी मागून घे, त्याचं शूटिंग करून घे, कारण आता योगासनं आता सी डीवर काय सांगणार, ते आपलं शूटिंग करून घे. अशा सगळ्या गोष्टींची सामुग्री गोळा करून माणूस तिकडे जातो. तसंही म्हणाले की असा जर मनुष्य रोज संथा घ्यायला लागला आणि संथा घेऊन जर आता ते पुष्कळ गोळा झालं असं जर म्हणायला लागला तर म्हणाले जसा वाळूचा उभा केलेला पर्वत आहे तो जसा हळूहळू हळूहळू घसरत खाली येतो तसाच म्हणाले याचं जे ज्ञान आहे ते हळूहळू कमी झाल्याशिवाय राहत नाही. उलट म्हणाले मुंग्या आहेत आणि ह्या मुंग्या एक एक एक एक कण मातीचा गोळा करतात आणि त्या मुंग्यांची वारुळं बनतात आणि ती वारुळं पक्की होतात. पण म्हणाले कशामुळे पक्की होतात आणि वारुळं बनतात तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की फक्त एकच आहे की त्यामध्ये त्यांची उद्यमशीलता दिसते. आणि म्हणून त्यांनी ह्याच्या म्हणजे ही शिक्षा अंग संपताना त्यांनी जो उपदेश केला आहे तो उपदेश करताना त्यांनी सांगितलं आहे की दान अध्ययन आणि सत्कर्म या बाबतीमध्ये आता आपण इतक्या वर्षाचे झालो की सत्कर्म करायला लागू, इतक्या वर्षाचे झालो की ज्ञान घ्यायला लागू, इतके पैसे मिळाले की दान करायला लागू. म्हणाले असं नाही, रोज कण कण कण करत राहावं, रोज कणाकणानी विद्या मिळवत राहावी, रोज काहीतरी सदाचाराचा विचार रोजच्या जीवनामध्ये अंगीकारावा आणि रोज जमेल तेवढंच पण दान द्यावं, काहीतरी जे शक्य आहे ते.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

ऐकूया संत चोखा मेळा यांची अभंगरचना, संगीत राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं हे पद. पदरचना आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची, शक्तीचीच उपासना. म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, हे समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 88वा श्लोक आहे. बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेच कैवल्य साचे. ज्या रामाचं नामाचं महात्म्य आत्तापर्यंत अनेक श्लोकात सांगितलं, त्या नामाबद्दल काही सांगायचं ते इथं पुन्हा सांगता येते. हे जे नाम घ्या म्हणून सांगितलं ते कसं आहे? बहु चांगले, अतिशय चांगलं नाम आहे, ते गोड आहे, घ्यायला छान आहे, सोपं आहे. या राघवाचं नाम जे आहे ते अतिशय गोड आहे. जितकं घ्यावं तितकं त्याची गोडी वाढत जाते. अति साजीर आहे, सुंदर आहे, स्वल्प लहान आहे. राम फार मोठं अवघड नाम आहे, कसं घ्यायचं असं वाटायचं कारण नाही. स्वल्प आहे, सोपं आहे घ्यायला, आणि पुन्हा फुकाचं, फुकटचं आहे. पैसे पडतात का त्याला? नाही, एकही पैसा त्याला पडत नाही. फुकटचं आहे, स्वल्प आहे, सोपं आहे, सुंदर आहे, तरी आपण का घेत नाही असं जर विचारलं तर त्याचं महत्त्वच लक्षात येत नाही. लहान मुलांच्या हातात जर का आपण हिरे माणकं दिली, सोन्याचं काही दिलं, काही नाही, ते घेतं बघतं, चव बघतं, वाटतं तर त्याच्यानं फेकून देतो, त्याला त्याची किंमत कळत नाही. ज्याला त्याची किंमत कळते तो त्याचा उपयोग व्यवस्थित करतो. तर या नामाची किंमत कळावी म्हणून समर्थ पुन्हा ह्याच्यात सांगतात की इतकं हे सोपं चांगलं नाव आहे तरीसुद्धा माणसं घेत नाहीत. पण त्याचा परिणाम काय आहे ते पुढच्या ह्याच्यात सांगितलं आहे. करी मूळ निर्मूळ घेता भावाचे. हे जर नामस्मरण आपण करत राहिलो तर हा भवसागर जो भयंकर आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य बुडतो आहे, हा भवसागर आपल्या भ्रमानेच निर्माण केलेला आहे. त्यात बुडायचं काही कारण नाही आहे. आपण बघितलं त्याच्यामध्ये नामाची नौका घ्यायची आणि त्याच्यात आपण बसायचं आहे. भवसागर आनंदाने पार करता येतो, बुडायचं कारण काय? पण आपण तसं करत नाही, त्या नावेतच पाणी घेतो. याचा अर्थ ते नाम घेताना देखील कामनेने घेतो. नामाने जे मागायचं ते न मागता पुन्हा विषयांचीच अपेक्षा धरतो त्याच्याकडनं. बुडाला इतकं नाम घेतलं, रामाच्या कृपेनं बंगला बांधला, त्याला रामकृपा नाव दिलं, रामाच्या कृपेनं मुलीचं लग्न ठरलं, मुलाला नोकरी लागली, मला बढती मिळाली, गाडी घेतली नवीन, त्यालाही काहीतरी नाव असंच दिलं. हे सगळं रामाच्या कृपेनं मिळालेलं आहे. बुडाला त्यावेळेला त्याला कळत नाही, पण त्याच्या लक्षात यायला पाहिजे अंतकाळी तो काय गाडीतनं तुला पोचवायचा का, त्या बंगल्यासकट तुम्हाला हे लावून द्यायचा, तिथंच अग्नी द्यायचा आहे, काय करायचं? झोपडीत असा नाही तर बंगल्यात असा, शेवटी काढायचंच आहे बाहेर. हे सत्य आहे. हे सत्य बोललेलं माणसाला रुचत नाही, पण तो जे घर आपल्या गरजेसाठी बांधलेलं आहे त्याच्यामध्येच इतका मशगूल असतो की त्या घरामध्ये रामाला कुठं स्थानच नसतं, सगळं स्थान येणंच. कुठंतरी कोपऱ्यात एक देवारा असतो, देव ठेवला ठेवला, त्याला नमस्कार करायला पुसायला देखील वेळ नसतो. केव्हा तरी सवड झाली तर हात जोडले जातात, नाही तर बहुधा नाहीच जात. इतकं दुर्लक्ष भगवंताकडे आणि सगळं लक्ष संसाराकडे, असं सगळं झालेलं आहे. तर असा जो भव सागर आहे त्याचं मूळ निर्मूळ करतात, मुळापासून त्याला उकडून टाकतात. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? हा भवसागर का भागतो? अज्ञानामुळे. देह मी असं वाटतं आणि देहाला लागलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, तसं पाहिजे, हा सगळा प्रपंच उपाधी एवढ्या वाढवल्या जातात की त्याच्यामध्येच हा अडकतो. वी आर पझेस्ड बाय अवर पझेशन्स असं म्हटलेलं आहे. जितक्या गोष्टी आपण वाढवतो तितक्या आपण अडकतो. हे माझं, हे माझं, हे माझं अडकला. जाताना काही बरोबर येणार नाही, पण त्या पझेशनमध्ये हा गुंतला गेला. हे माझं आहे, सांभाळलं पाहिजे, हे माझं आहे, सांभाळलं पाहिजे. उद्या जर असा प्रसंग आला की ते घर सोडून लगेच निघायचं आहे, प्रश्न पडेल काय काय बरोबर घेऊ, हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ, आणि ज्याच्याजवळ फार व्याप नाही आहे तो म्हणेल काकोटीला मारली चला, कुठं जायचं, मी निघालो. म्हणजे जितकी पझेशन्स असतील तितकी अंतकाळी देखील ते सोडायला दुःख होतं. आणि काही नाही आहे फारसं, बेताचंच आहे, चला निघालं आहे. स्वामी म्हणायचे नेहमी, पंचा झटकला, उपरणं झटकलं की चालले, जास्त जवळ ठेवलेलंच नाही आहे काही. आवश्यकता म्हणून ठेवणं आणि त्यात गुंतणं ह्यात फरक आहे. देहाला गरज आहे, ठीक आहे, थोडंफार आहे ठेवलं आहे बाबा, म्हातारपणी आजारपणाला लागलं तर उपयोग, पण किती पाहिजे?

त्या माझ्या आहेत, त्याचं पुढं काय त्याच्यात गुंतू नको, त्याचा विचार करून ठेव, हे असं आहे असं आहे ठीक आहे, आपण जाताना एकटेच जायचेत, बोलावणं आलं की चाललंय, बोलावणं आल्यानंतर त्याच्यात जीव अडकायला नको, ह्याचं काय झालं आणि त्याचं काय झालं, अशी तयारी आहे का? मग जनक राजा देखील होते, राजा होते, किनकापी कपडे अंगावर होते, पण म्हणतात एक पाय राज्यावर आणि एक पाय ज्ञानाग्नीत, कोणत्याही क्षणी सोडायला तयार होता. असं वैराग्य आपल्याला आहे का? संपत्ती आहे आणि वैराग्य आहे, दोन्ही एका ठिकाणी यायला पाहिजेत. ज्याच्याजवळ काहीच नाही आहे तो जर म्हणाला मी वैराग्यशील आहे, अरे नाहीच आहे तुझ्याजवळ काही, तू वैराग्यशील काय होणार? सगळं आहे पण मी वैराग्यशील आहे असा भाव पाहिजे. ते बघा, करी मूळ निर्मूळ घेता भावाचे, जीवा मानवा हेच कैवल्य साचे. हेच कैवल्य आहे. कोणतं खलो कैवल्य? हाच मोक्षाचा मार्ग आहे. जिथं जायचं आहे त्या जीवाला या नामनाच्या अंगाने ह्या बोधावर यायचं आहे, त्यामुळे मोक्षाला न्यायला हे नामच कारणीभूत आहे, त्याचाच उपयोग होणार आहे, म्हणून त्याचं नाम घ्यायचं. म्हणून बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्तसंप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर राजेश दातार.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। पंडित नावाचा एक जन्मांध ब्राह्मण होता। त्याला देवाच्या दर्शनाची ओढ लागली होती, परंतु दृष्टी नसल्यामुळे देव जरी प्रकट झाला तरी तो दिसणार कसा हा त्याच्या पुढे प्रश्न होता। कुणाची तरी मदत घेऊन तो तीर्थयात्रा करायचा, देवाची नित्य पूजा करायचा। असाच एकदा तो जगन्नाथपुरीला गेला। तिथे त्याच्या कानावर श्री स्वामी समर्थांची कीर्ती पडली। स्वामींनी अनेक जीवांना रोगमुक्त केलं होतं हे त्याच्या कानावर आल्यावर त्याच्या मनात एक आशेचा किरण उमलून आला। म्हणून तो एका साधकाच्या मदतीने अक्कलकोटला जायला निघाला। वाटेत अनंत अडचणी आल्या, परंतु स्वामींना भेटायचंच हा त्याने मनाशी निश्चय केला होता। तो आंधळा ब्राह्मण स्वामींपाशी आला तेव्हा त्याच्या अंध डोळ्यांपुढे तेजस्वी प्रकाश पडला। त्याला दिसत तर काहीच नव्हतं। तो स्वामींच्या चरणांशी कोसळला। त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले। तो स्वामींना म्हणू लागला, स्वामी आपण दयाघन आहात, आपली कीर्ती मी जगन्नाथपुरीत ऐकली, आपण पूर्ण श्री दत्तावतारी आहात, आपण ब्रह्मांड व्यापी आहात, हे संपूर्ण ब्रह्मांड मोडून पुन्हा रचण्याची प्रचंड शक्ती आपल्यात आहे। स्वामी मला आपलं पूर्ण दर्शन हवं आहे, माझं हे मनोरथ आपण पुरं करावं असं मला वाटतं। माझी ही इच्छा पूर्ण नाही झाली तर ह्या चरणांवर मी प्राण सोडेन, मग आपण मला आपल्या राज्यात घ्या, असं म्हणून त्या अंध ब्राह्मणाने स्वामींचे दोन्ही चरण घट्ट पकडले। आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण त्यांनी धुतले। त्यांनी स्वामींच्या पायावर पुन्हा आपला भक्तिमाथा टेकवला। स्वामींना ब्राह्मणाची खूप दया आली। त्यांनी ब्राह्मणाला हलकेच उठवलं, त्याच्या अंगावर आपल्या गळ्यातला फुलांचा हार टाकला। स्वामींचा आपल्याला प्रसाद मिळाला आहे असं ब्राह्मणाला वाटलं। हा प्रसाद त्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना लावला तो काय आश्चर्य! ब्राह्मणाला दोन्ही डोळ्यांनी स्वच्छ दिसू लागलं। प्रथमच तो ब्राह्मण दृश्य अनुभवत होता। समर्थांनी आपलं दिव्य रूप त्याच्या समोर प्रकट केलं। स्वामींचं ते दिव्य रूप पाहून ब्राह्मण आनंदाने गदगदून आला। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, म्हणू लागला, स्वामी मी जन्मांध, आपली कृपा झाली, मला दृष्टी मिळाली, प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालं। स्वामी हे चरण मी आता कधी सोडणारच नाही, मला आशीर्वाद द्या की ह्या पवित्र चरणांची मी आयुष्यभर सेवा करीन। स्वामी मंद हसले, ब्राह्मणाला खूप आनंद झाला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण देहभावनेने जगतो। या देहाचा आपल्यावर एवढा जबरदस्त पगडा आहे की मीपणा सुटतच नाही। ह्या विश्वात परमेश्वर व्यापून आहे ही भावना त्यामुळे खूप अंधुक होते। परंतु मी देह नाही तर मी आत्मा आहे, आणि आत्म्याच्या साक्षीने एकदा का आपण जगायला सुरुवात केली की परमेश्वराशी संवाद सुरू होतो, अनुसंधान वाढतं आणि परमेश्वराचं अस्तित्व जाणवू लागतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 ऑक्टोबर. राम ठेवील त्यात समाधान, हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे राम नाम. प्रपंची राखावे समाधान, हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण. डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान, त्यांना लावावे नामाचे अनुसंधान. राम आणावा चित्ती, त्याचा प्रपंच करीतो ही राखावी स्मृती. स्वार्थहीन व्हावे आपण, ते होईल करता परमात्मस्मरण. संधी साधून जो राहिला, तोच जगी धन्य झाला. नाटकात नट काम करी जैसे, आपण वर्तत जावे तैसे. राजा रंक होई जरी, तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी. जग सज्जन दुर्जन मिश्रित, त्यातून शोधून काढावा अवचित. जो लाभेल संगतीला, रामाचे प्रेम दुणावेल त्याला. द्वेष मत्सर अहंकार वृत्ती, याची न धरावी संगती. मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण. सर्व काही करावे, पण खरे प्रेम साधनावर असावे. अभिमान रहित रहावे, हेच शिष्याचे लक्षण जाण. राम भावा माझा, रात्रंदिवस काळजी ठेवीत जा. लक्ष ठेवावे संताकडे, देह लावावा प्रपंचाकडे. गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण. अवगुण कळले ज्याला, तो सुधारण्याच्या मार्गाला लागला. प्रथम स्वाधीन करी आपले मना, सोडावा अहंभाव विषय वासना. काही पाहिजे हे न वाटावे मना. व्यवहारात असावे दक्ष, कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष. दुर्जनाची संगती तीच रामाला दूर करती. म्हणून मनासी धरावा सत्संग, रामाविण दुजा नसावा रंग. उदास व्हावे एकाच वेळी, केव्हा भेटेल वनमाळी. तळमळीचे मुख्य लक्षण, दुसरे विषयाची न व्हावी आठवण. पतिव्रतेला पती जाण, तैसे साधकाला साधन जाण. मोहाला बळी पडणे, याहून नाही दुजे लाजीरवाणे. विघ्न रामसेवेत भारी, तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी. रामाची सेवा हा जाणावा संसार, मग सुखाने करावा व्यवहार. देवास करावा नैवेद्य अर्पण, प्रसाद घ्यावा त्याचा आपण. चित्त ठेवावे रामापाशी, ध्यास असावा त्याचा अहर्निशी. गुरुकडून घेतलेले नाम, पावन करील जगास. हा ठेवावा विश्वास, राम कृपा करील खास. देहाने नाही करता आले, मन रामापायी गुंतवले. रामाने त्याचे कल्याण केले. राम ठेवील त्यात समाधान, हेच खरे भक्ताचे लक्षण जाण. भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही. भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही. आपण व्हावे रामाचे, उदाहरण घालून द्यावे साचे. नामाहून दुजे काही, सत्य त्रिवाचा नाही. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्माराम. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची, शक्तीचीच उपासना. म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। गरुड पुराणाच्या अखेरच्या भागात सुरुवातीला प्रेतत्वापासून मुक्ती याविषयी जाणून घेऊयात। भगवान धन्वंतरी म्हणाले, मनुष्याने केलेल्या कर्मानुसार तो त्याची फल भोगतो आणि मृत्यूनंतर त्याचा मार्ग पण निश्चित होतो। म्हणून जो या लोकी दानधर्म करतो त्याचा मार्ग सुखकर असतो। यमपुरीतून जात असताना प्रेतात्मा तहानेने आणि श्रमाने व्याकुळ होतो, परंतु त्याच्या नातलगांनी दिलेल्या घटान्न दानामुळे किंवा रथ गोदान केल्याने निश्चितपणे सुखी होतो। दिलेलं दान प्रथम वरुण देवता ग्रहण करतात आणि नंतर माझ्या हाती देतात। मनुष्य देह अनित्य आहे, त्याला केव्हा तरी या देहाचा त्याग करावाच लागतो। मात्र आत्मा हा अविनाशी आहे, तो प्रत्येक वेळेस नवीन देह धारण करतो। चांगले कर्म करणाऱ्याला धर्मराजाचं स्वरूप चांगलंच दिसतं, परंतु दुष्ट लोकांना मात्र ते भयावह वाटतं। दानधर्म केल्याशिवाय मनुष्य सहजासहजी धर्मराजाच्या मंदिरात प्रवेश करू शकत नाही। मनुष्य देह पुण्य प्रभावानेच मिळत असतो। जो मनुष्य देह प्राप्त करून धर्माचं आचरण करतो त्याला उत्तम गती प्राप्त होते, परंतु जो मनुष्य इंद्रिय सुखात मग्न राहतो तो आपल्या बेपरवाईमुळे तोंडाशी आलेला अमृताचा पेला आपल्याच हाताने लवंडून देतो। गरुडाने श्रीहरींना विचारलं, प्रेत यमपुरीत कसं राहतं? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कलियुगात अनेक प्रेत असतात, ती आपल्या कुळांना त्रास देतात। जिवंतपणी जरी मनुष्य चांगला वागला तरी मृत्यूनंतर दुष्टपणा करतो, परंतु जो रुद्रमंत्राचा नेहमी जप करतो तो कधीही प्रेतात्म्यापासून उपद्रवित होत नाही। सत्ययुग आणि द्वापार युगापर्यंत कोणीही मनुष्य प्रेतात्म स्वरूप प्राप्त करीत नव्हता किंवा कोणाला त्रास देत नव्हता। कलियुगात मात्र प्रेतात्म स्वरूप मृत्यूनंतर प्राप्त होऊ लागलं। जो मनुष्य प्रेतात्म्याकडून त्रस्त असतो त्यामध्ये नास्तिक भाव उत्पन्न होतो, तो देवता आणि ब्राह्मणांना दूषित करतो आणि त्याची रती नेहमी अधर्मातच असते। हे श्रवण केल्यावर गरुडाने विचारलं, प्रेतत्वापासून मुक्ती कशी मिळते? तेव्हा भगवान म्हणाले, दान आणि तर्पण केल्याने आत्मा संतुष्ट होतो आणि आपल्या नातलगांना रिद्धीसिद्धी प्राप्त करून देतो। धर्माचं स्वरूप बिघडवणाऱ्यांना प्रेतत्व प्राप्त होतं, ते प्रेत योनीत प्रवेश करतात आणि भूमंडळावर पण विचरण करतात। परंतु विष्णूचं कीर्तन आणि स्मरण केल्याने प्रेतत्वापासून मुक्ती मिळते। तसंच नित्य उपहास करणाऱ्याला आणि चांद्रायण आदी व्रतांचं पालन करणाऱ्याला कधीही प्रेतत्व प्राप्त होत नाही। गरुडाने मग भगवानांना विचारलं, वेदामध्ये मनुष्याचं जीवन 100 वर्ष वर्णिलं आहे, परंतु कलियुगात तसं का दिसत नाही? तेव्हा भगवान म्हणाले, वस्तुतः मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष असतं, परंतु वाईट कर्मांच्या प्रभावामुळे मनुष्य लवकरच नष्ट पावतो, कारण तो आपल्या कुळाचे आचार पाळत नाही। मनुष्यामध्ये इतका आळस आहे की तो आपली कर्तव्य कर्म न करता पापाचरण करत असतो। दान न दिल्याने मनुष्याला दारिद्र्य येतं आणि त्या अवस्थेत राहून तो पाप कर्म करतो आणि मग त्याला नरक प्राप्ती होते। म्हणून दान हे एक महान शुभ कर्म आहे। मनुष्य जेव्हा परलोकात जाण्याची वेळ येते तेव्हा सर्प ज्याप्रमाणे आपली कातडी टाकून देतो त्याप्रमाणे आत्मा देखील शरीराचा त्याग करतो। मग असा आत्मा अत्यंत क्षुधित होतो, त्याच्या तृप्तीसाठी दान अवश्य द्यावं। मृतात्म्याला षोडश श्राद्ध केलं नाही तर प्रेतत्व स्थिर राहतं। ईश्वरी सत्तेला न मानणारे, यज्ञावर विश्वास नसणारे प्रेतयोनी प्राप्त करतात।
परंतु जर नारायणाच्या मूर्तीचं गंधाक्षतांनी पूजन केलं तर मनुष्य प्रेतत्वापासून मुक्ती मिळवतो. यानंतर गरुड पुराणात सपिंडीकरण, श्राद्ध आणि दान याविषयी माहिती आहे. श्री भगवान म्हणाले, मनुष्य मृत्यूनंतर एक वर्षपर्यंत विशाल मार्गांची यात्रा करीत असतो. पिंडदानामुळे प्रेत परमगतीला प्राप्त होतं आणि प्रेतापासून पितृगण बनतं. पुत्राने पित्यासाठी पिंडदान करावं म्हणजे अभ्युदय होतो. रिपीट, म्हणजे अभ्युदय होतो. आणि पिंडदान न करता आणखी काहीही दिलं तरी ते प्रेतापर्यंत पोहोचत नाही. स्त्रियांनी आपल्या स्वामीची मनवाणीने सेवा करावी, म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या सत्कर्माचा अर्धा वाटा तिला मिळतो. श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मा, शंकर, ऋषीगण हे सर्व दानामुळे संतुष्ट होतात. प्रेतत्वाच्या उद्धारासाठी दान अवश्य द्यावं. जो एखादा महान पंडिताला तीळ, गाय, भूमी, सुवर्ण यांचं दान देतो त्याचं पूर्वजन्माचं पाप नष्ट होतं. यमदूत देखील सात प्रकारच्या धान्य दानाने प्रसन्न होऊन वर देतात. मनुष्य मग तो स्वर्गात असो अथवा नरकात श्राद्ध केल्याने संतुष्ट होतो, म्हणून श्राद्ध अवश्य करावं. कपिला गायीचं दान दिल्याने देखील मनुष्याचा पापसंचयापासून उद्धार होतो. श्रीकृष्ण म्हणतात, मी आता ऊर्ध्वदैहिक कर्म सांगतो. प्रेताला पुत्राने अग्नी द्यावा. कुशामध्ये ब्रह्मा, केशव, शंकर तिघांचा वास असतो, म्हणून दर्भ अवश्य असावं. तीळ पवित्र असतात, तसंच तुळस पण पवित्र असते. या सर्व वस्तू दुर्गतीपासून मनुष्याचं रक्षण करतात. यानंतर भगवानांनी देहाचा निर्णय याविषयी सांगितलंय. भगवान म्हणतात, मी आता देहामध्ये मृत्यूचा प्रवेश कसा होतो ते सांगतो. मृत प्राण्याचा वायू सूक्ष्म होऊन कंठावाटे बाहेर पडतो. शरीरातल्या एकंदर 9 द्वारांपैकी एका वाटे तो बाहेर पडतो आणि पंचभूतांनी बनलेलं हे शरीर पृथ्वी तत्वात विलीन होतं. मानव शरीर विभिन्न विषय वासनांनी घेरलेलं असतं. त्यात राग, द्वेष, लोभ, मोह, माया सर्व गुण अगुण भरलेले असतात. शरीराचे स्वेदन, उद्भिंज, अणुज, वजरायुज

मनुष्याचे दोन नेत्र मंगळ ग्रहाचं स्थान असतं. हृदयात बुध, नाभीमध्ये शनी, अशा प्रकारे प्रत्येक अवयवात ग्रहांचं स्थान निश्चित केलेलं असतं. मनुष्य कर्मांनुसार त्याचा जन्म मृत्यू अवलंबून असतो. सुख, दुःख, भय हे सुद्धा कर्मानुसारच मिळतं. जर पुण्य असेल तर मनुष्य उच्च कुळात जन्म घेऊन सर्व सुखांचा भागीदार आणि भाग्यवान होतो. यानंतर गरुड पुराणात धर्माधर्म लक्षण सांगितलेलं आहे. भगवान श्री कृष्ण म्हणतात, आता न्यायानुसार धर्म आणि अधर्म यांची लक्षणं मी सांगतो. कृतयुगात तपश्चर्या केल्याने प्रशंसा होई, तर द्वापार युगात यज्ञ याग हे आत्मकल्याणाचं साधन होतं. कलियुगात मात्र केवळ दान हे धर्माचं एकमेव साधन होतं. या भूमंडलावर मनुष्याकडून जो काही दानधर्म केला जातो तो सर्व मनुष्याच्या आधीच यमलोकीच्या महामार्गावर जाऊन उपस्थित राहतो. हे द्विजोत्तमा, सर्व देवगणांनी शय्येचं दान करणाऱ्याची प्रशंसा केलेली आहे. याच्या दानाने मनुष्याला स्वर्गप्राप्ती सुखाने होते. शय्यादानाचा विशेष प्रभाव असा आहे की मनुष्य प्रेतबंधनापासून मुक्त होतो. मनुष्याने दान नेहमी सत्पात्री आणि सुयोग्य अशा व्यक्तीलाच द्यावं. दान देणारी व्यक्ती मृत्यूनंतर परत या भूमंडलावर शुभदर्शन देण्यासाठी उत्पन्न होते. तेव्हा तो मनुष्य संपत्तीने युक्त धर्मात्मा आणि सर्व शास्त्रांचा पंडित होतो. म्हणून दानाचं महत्त्व आहे. यानंतर गरुड पुराणात श्राद्धविधीचं वर्णन सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य या जगात विधीपूर्वक उत्तम श्राद्ध करतो तो उत्तम फल देखील प्राप्त करतो. जे गुण पितृगणांना तर्पण करण्यामध्ये असतात तेच गुण श्राद्धामध्ये असतात. श्राद्ध केल्याने व्यतीत पितृगण संतृप्त होऊन आपल्या कुलाला विपुल धनधान्य प्रदान करतात. मृतात्म्याला शांती मिळण्यासाठी विद्वानांना दान द्यावं. अशा रीतीने जो विद्वानांना तीळ, गाय, सुवर्ण असं दान करतो ती व्यक्ती सर्व उपद्रवांपासून मुक्तता पावते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश याशिवाय अन्य 5 श्राद्ध असतात. तत्वज्ञानी लोक अशा 16 श्राद्धांचे ज्ञानी असतात. सर्वप्रथम होणारं श्राद्ध शवाच्या शुद्धीसाठी असतं. ते न केल्याने पिशाच्च आदींचा त्रास उद्भवतो. अशा प्रकारे श्राद्ध हे आवश्यक असतं. यानंतर गरुड पुराणात तीर्थ महात्म्य आणि उपवासाचं व्रत सांगितलं आहे. श्री भगवान म्हणाले की जो कोणी उपवास करून मृत्यूला प्राप्त करतो तो मनुष्य मनुष्य लोकांचा त्याग करून माझ्याच इतका श्रेष्ठ बनतो. जो कोणी पुरुष तीर्थस्थानी किंवा घरी संन्यास धारण करून मृत्यू प्राप्त करतो तो तर पहिल्यापेक्षाही अधिक फल प्राप्त करतो. किंवा एखादा रोग उत्पन्न झाल्याने कोणी उपवास करीत असता त्याला मरण आलं तर तो रोग त्याला कधीही होत नाही. प्रतिदिवशी ब्राह्मणांना भोजन दान दिल्याने मनुष्याची लहान मोठी सर्व पाप दग्ध होऊन जातात. आपल्या पुत्रपौत्रांचा संपत्तीचा त्याग करून जो मनुष्य तीर्थक्षेत्री प्रयाण करतो त्याला ब्रह्मा आदी सर्व देवता तृप्ती प्रदान करतात. आपल्या घरी पापाचरण करणारी व्यक्ती जर तीर्थस्थानी जाऊन स्नान करेल तर त्याचे सर्व पाप नष्ट होतात. दानशील व्यक्तीला पाहून सर्व देवगण प्रसन्न होतात. पित्यासाठी दिलेल्या दानांचं शतपट फल मिळतं. मातेसाठी दिलेल्या दानाचं 1000 पट फल असतं. तर बहिणीसाठी दिलेलं दान शतसहस्त्रपटीने श्रेष्ठ असतं. अशा प्रकारे उदार, धार्मिक, दानधर्मी मनुष्य संपत्तीने श्रीमंत असतो. परंतु त्याला ते धन मात्र क्षुद्र तृणासारखंच भासतं. अशा सज्जन पुरुषाला कोणताच मोह आकर्षित करू शकत नाही. त्याला मृत्यूची देखील भीती वाटत नाही. पुढे भगवान म्हणाले, भारतवर्षात 13 जातींपैकी एकीमध्ये मनुष्य जन्म प्राप्त करून जो तीर्थस्थानी प्राणत्याग करतो त्याला पुन्हा जन्म धारण करावा लागत नाही. त्याने जरी एकदाच

0: हरिनामाचा जप केला असेल तर तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी योग्य बनतो. तुळशीचं फार मोठं महात्म्य वर्णन केलेलं आहे. तुळशीचं रोप लावल्याने, तिला पाणी घातल्याने तुळस मनुष्याची जन्मजन्मांतरीची पापं दहन करून टाकते. देव नेहमी भावाचे भुकेले असतात, म्हणून जेथे मनुष्याची भावना प्रबल असते तेथे साक्षात भगवान वास्तव्य करतात. जो प्राण्यांवर दया करतो तो लोकांचा नायक बनतो. धर्माचं फल तर त्यालाच प्राप्त होतं, शिवाय प्रतिष्ठा देखील लाभते. या जगात दान, सत्य आणि दया या तीनच गोष्टी श्रेष्ठ आहेत. दरिद्र्याला दान दिल्याने अथवा अनाथ व्यक्तीचं दाहकर्म केल्याने कोटी कोटी यज्ञांचं फल प्राप्त होतं. यानंतर गरुड पुराणात उदकुंभ प्रदान करण्याचा विधी सांगितला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी आता जलकुंभ दानाचं महात्म्य सांगतो. प्रेतासाठी अन्न आणि जलाने युक्त अशा कुंभाचं दान करावं, कारण त्यामुळे मनुष्याच्या अस्थी पुष्ट बनतात. प्रेताला देखील प्रसन्नता प्राप्त होते आणि ते यमपुरीच्या महामार्गावर सुखाने गमन करतं. भूमीवर स्वच्छ सारवून पक्वान्नांनी युक्त उदकुंभाचं दान करावं. त्या दिवशी अन्न आणि जलाने परिपूर्ण एकवर्धन भगवान विष्णूंसाठी संकल्प करून तो पंडिताला द्यावा, म्हणजे मोक्षासाठी तो भागीदार होतो. दान अशाच व्यक्तीला द्यावं जो वेद आदींचा ज्ञाता आहे, जो स्वतः तरुण शिवाय दुसऱ्यांना पण तारण्यास समर्थ आहे. अशा दानाचंच महत्व असतं. यानंतर गरुड पुराणात अपवित्र विधीचं निवेदन सांगितलं आहे. गरुडाने भगवानांना विचारलं, सुतक विधी कसा असतो, तो कसा पाळावा? तेव्हा भगवान म्हणाले, एखाद्या व्यक्तीच्या जन्म आणि मृत्यूनंतर सपिंड व्यक्तींना सुतक असतं. दोन्ही प्रकारच्या सुतकांमध्ये 10 दिवसपर्यंत प्रतिग्रह, होम, स्वाध्याय, वेदाध्ययन या सर्व गोष्टी वर्ज्य कराव्यात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वस्त्रासहित स्नान करावं, म्हणजे लगेच शुद्धी होते. सुतक कुणाला नसतं ते जाणून घे. व्रतवैकल्य करणारा, मंत्राने पवित्र आणि नृप यांना सुतक नसतं, अथवा ब्राह्मणाच्या आदेशानुसार सुतक जातं. सर्व लोकांना अशुद्धी असते तर मातापित्यांना सुतक असतं. दशांनिक विधीनंतर विद्वानाला गाय, सुवर्ण यांचं दान द्यावं. जो अनाथ व्यक्तीचे प्रेत संस्कार करतो त्याला कोणत्याच प्रकारची अशुद्धी राहत नाही. यानंतर गरुड पुराणात अपमृत्यूचं फल सांगितलं आहे. श्री भगवान म्हणाले, म्लेच्छांकडून ज्याची हत्या होते तो नरक प्राप्तीला कारणीभूत होतो. महारोगी तथा गरुड हत्या करणारा अशा प्रकारच्या त्याज्य व्यक्तींचं दाहकर्म करू नये, अथवा त्यांचं सुतक देखील मानू नये. पुरुष सुक्त आणि वैष्णव मंत्राने विष्णूचं स्मरण करावं. भूमीवर पिंड स्थापून त्याची गंधाक्षतांनी पूजा करावी. विधीपूर्वक देवतांची 5 श्राद्ध करावीत. दान द्यावं आणि प्रार्थना करून मृत व्यक्तीच्या प्रेताला अग्नी द्यावा. अशा दाहकर्माचं 3 दिवस सुतक असतं. यानंतर भूमी, स्वर्ण आणि गोदान याचं फल गरुड पुराणात सांगितलंय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सहस्त्र गायींमध्ये वासरू आपल्याच मातेपाशी जाऊन चिकटतं, त्याप्रमाणे मनुष्याने केलेली कर्म देखील मृत्यूनंतर त्याला जाऊन चिकटतात. कर्मानुसार मनुष्य त्याची फलं भोगतो, म्हणून मनुष्यलोकी दान द्यावं. भूमिदाना इतकं कोणतंच श्रेष्ठ दान नाही आणि भूमीसारखंच कोणतं अन्य धन नाही. गाय अथवा भूमिदानाने मनुष्याची अनेक पापं नष्ट होतात. अधर्म करण्याची प्रवृत्ती असणारा माणूस सहस्त्र गायींच्या वधा इतकं पाप करतो. एका गायीचं हरण करून मग कितीही गायींचं दान केलं तरी त्याची समता नसते. वेदांमध्ये असं कथन केलं आहे की दुर्बल व्यक्तींचं रक्षण करण्याने जे पुण्य प्राप्त होतं ते यज्ञादी कार्यात पुष्कळ संपत्ती दक्षिणेच्या रूपाने देऊन सुद्धा मिळत नाही. जो मनुष्य एखाद्या पंडिताचं धन लुबाडून त्याचा उपभोग घेतो तो आपल्या सात कुळांचा नाश करतो. यानंतर गरुड पुराणात विविध श्राद्धांचं कथन सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जो 12 वर्षांपेक्षा लहान किंवा 4 वर्षांपेक्षा मोठा असेल त्याचं प्रायश्चित्त त्याच्या मातेने अथवा इतर बांधवांनी केलं पाहिजे. प्रतिवर्षी होणाऱ्या श्राद्धाविषयी आता जाणून घ्या. दरवर्षी पार्वणद्वारा क्षेत्रज आणि औरस पुत्रांचं श्राद्ध करावं. कोणत्याही पितरांचं श्राद्ध करावं. भार्या कन्या आणि द्विजातीयांचं श्राद्ध तुष्णी भावनेने करावं असं महर्षी मनूंनी सांगितलं आहे. पुढे भगवान म्हणाले, नित्य श्राद्ध मात्र आपल्या शक्तीनुसार गंधाक्षता आणि तीळ पंडितांना समर्पण करून आणि सर्व पितृगणांच्या उद्देशाने त्याचं पूजन करावं. त्यावेळी दक्षिणा देऊ नये, फक्त नमस्कार करावा. विश्वादी देवासाठी विद्वानांना भोजन द्यावं, त्यालाच नित्य श्राद्ध म्हणतात. नित्य श्राद्धाचं दैव, वृद्ध, काम्य आणि नैमित्तिक असे प्रकार असतात. हे विधीपूर्वक करणारा मनुष्य निश्चितच सिद्धी प्राप्त करतो. यानंतर गरुड पुराणात मनुष्यांची कर्मफल याविषयी माहिती सांगितली आहे. भगवानांकडून सर्व श्रवण केल्यानंतर श्री भगवानांना गरुड म्हणाले, हे देवा, आता मी पूर्णपणे जाणलं आहे की चांगली कर्म केल्याने स्वर्ग प्राप्ती होते, सुकृतामुळेच हित होतं. जितकं उत्तम पुण्य आपण करू तेवढंच आपल्याला सुख प्राप्त होतं. या जगात नेहमी धर्माचा विजय होतो, अधर्माचा नाही. सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही. या जगात चांगलं आणि वाईट जे काही कर्म असेल त्या सर्वांचा त्याग केल्याने मनुष्य मुक्त होतो. गायीसाठी खोटं बोलणारा मुका बनतो तर ब्रह्महत्या करणारा क्षयरोगाचा शिकारी बनतो. दुसऱ्याची निंदा करणारा आणि मिथ्या भाषण करणारा घोर नरकात जातो. वचन देऊन देखील जो पंडितांना धनदान देत नाही तो घुबड बनतो. अग्नीला पायाने स्पर्श करणारा मांजराच्या जन्माला येतो. अशा प्रकारे पूर्वजन्मी केलेल्या पापांची चिन्ह दिसतात आणि ती जी काही कर्म भोगायची राहतात ती भोगण्यासाठी अत्यंत निकृष्ट अशा योनीत जन्म घ्यावा लागतो. यानंतर गरुड देवदेवेश्वरांना म्हणाले, आपण दान आणि दानाचं महात्म्य तसंच वैतरणीचं महात्म्य यासंबंधी काही निवेदन करा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वैतरणी नावाची महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वारापाशी आहे. ही नदी अत्यंत भीतीदायक आहे. तिचा विस्तार 9,000 योजने इतका आहे. पृथ्वीवर सर्वात मोठी नदी हीच एक आहे. या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते आणि हिला पार करणं अत्यंत कठीण आहे. किडेमुंग्यांनी नेहमी ही भरलेली असते. पापी लोक त्यात सारखे उठत आणि पडत असतात आणि गोंधळ घालत असतात. ही महानदी 4 प्रकारच्या प्राण्यांनी युक्त असते. या नदीला दानकर्माचं पुण्य केल्यानेच ओलांडणं सोपं होतं. कृतघ्न, विश्वासघातकी असे लोक फार दीर्घकाळपर्यंत त्याच्यामध्ये निवास करत असतात. दान देताना श्रद्धाभाव असेल तर ते दान दीर्घकालपर्यंत राहतं, परंतु शरीर संपत्ती अस्थिर असते, मृत्यू नित्य असतो. म्हणून धर्माचा संचय करावा आणि वैतरणी पार करण्यासाठी गाय दान करावी. प्रार्थना करावी की हे द्विजश्रेष्ठा, मी वैतरणी नदी सुखाने पार करू इच्छितो. त्यासाठी वैतरणी गायीचं दान मी आपल्याला अर्पण करीत आहे. माझी अशी अभिलाषा आहे की गायी माझ्या मागे पुढे असाव्यात. मी गायींमध्ये निवास करावा. तदनंतर सर्वांचा भगवान धर्मराज तसंच वैतरणी गायीला नमस्कार करून ती एका विद्वानाला अर्पण करावी. गायीला सांगावं, हे धेनुके, यमराजाच्या भीतीदायक अशा दरवाजावर तू माझी प्रतीक्षा कर. हे वैनतेया, अशा प्रकारे सर्व विधी केल्याने ती महानदी परमसुख देते. जो मनुष्य दान आणि धर्म यांच्यापासून दूर राहतो त्याचं जीवन या भूमंडलावर दरिद्रीच राहतं. शरीर नाशवंत आहे, ते कधीही कायम टिकत नाही. म्हणून शरीराने केलेलं आणि नित्य टिकणारं कार्य अर्थात दानपुण्य हे नेहमी करावं. प्राण हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे, तो कधी निघून जाईल हे सांगता येत नाही. श्री भगवान म्हणतात, सर्व काही मी निवेदन केलं आहे, फक्त लोकांचं हित करणारं आणि परम औषध स्वरूप असं जे सांगणं आहे ते मी आता तुला सांगतो. ज्याच्या हृदय मंदिरात इंदिवराप्रमाणे भगवान कृष्ण नेहमी विराजमान राहतात त्यांना सतत लाभ होत असतो आणि त्यांचाच नेहमी विजय होतो. अशा लोकांचा पराभव कधीच होऊ शकत नाही. भगवान विष्णू वस्तुतः माता पिता नातलग आणि बंधू आहेत. ज्या लोकांची बुद्धी अशा प्रकारे स्थिर राहते त्यांची कधीच दुर्गती होत नाही. भगवान विष्णूंचं स्वरूप मंगलमय आहे आणि गरुड मंगलरूप आहे. पुंडरीकाक्ष देखील मंगलरूप आहे. श्रीहरी तर पूर्ण मंगलाचे आधारस्तंभ आहेत. पुढे भगवान म्हणतात, मी आपल्याला संपूर्ण गरुड पुराणाचं विधीपूर्वक कथन केलं आहे. हे परमपुण्यमय महापुराण जो कोणी भक्तिभावाने वाचतो आणि श्रवण करतो तो पुरुष या जगात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष प्राप्त करतो आणि भगवान श्री विष्णूंचं सान्निध्य प्राप्त करतो. हरिओम.
1: आता ऐकूया गरुड पुराणातील पितृस्तोत्र. संगीत आशिष केसकर, स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली. श्री गरुड पुराणाचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी, मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत प्रभाकर पंडित आणि स्वर सुरेश वाडकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग देस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर यांचा।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101, 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे आणि स्वर कृष्णा कल्ले यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत गुलाबराव महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे अतुल केसकर यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 याचं पुनःप्रसारण 3:00।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्ट मध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवीत व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com, फोन 9890095533.
1: श्रोते हो, ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंग रचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. 88वा श्लोक आहे. बहु चांगले नाम या राघवाचे, अतिसाजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेच कैवल्य साचे. ज्या रामाचं नामाचं महात्म्य आत्तापर्यंत अनेक श्लोकात सांगितलं, त्या नामाबद्दल काही सांगायचं ते इथं पुन्हा सांगता येते. हे जे नाम घ्या म्हणून सांगितलं ते कसं आहे? बहु चांगलं आहे, अतिशय चांगलं नाम आहे, ते गोड आहे, घ्यायला छान आहे, सोपं आहे. या राघवाचं नाम जे आहे ते अतिशय गोड आहे. जितकं घ्यावं तितकं त्याची गोडी वाढत जाते. अति साजीर आहे, सुंदर आहे, स्वल्प लहान आहे. राम फार मोठं अवघड नाम आहे, कसं घ्यायचं असं वाटायचं कारण नाही. स्वल्प आहे, सोपं आहे घ्यायला, आणि पुन्हा फुकाचं, फुकटचं आहे. पैसे पडतात का त्याला? नाही, एकही पैसा त्याला पडत नाही. फुकटचं आहे, स्वल्प आहे, सोपं आहे, सुंदर आहे, तरी आपण का घेत नाही असं जर विचारलं तर त्याचं महत्त्वच लक्षात येत नाही. लहान मुलांच्या हातात जर का आपण हिरे माणकं दिली, सोन्याचं काही दिलं, काही नाही, ते घेतं बघतं, चव बघतं वाटतं, तर त्याच्याने फेकून देतो, त्याला त्याची किंमत कळत नाही. ज्याला त्याची किंमत कळते तो त्याचा उपयोग व्यवस्थित करतो. तर या नामाची किंमत कळावी म्हणून समर्थ पुन्हा ह्याच्यात सांगतात की इतकं हे सोपं चांगलं नाव आहे तरीसुद्धा माणसं घेत नाहीत. पण त्याचा परिणाम काय आहे ते पुढच्या ह्याच्यात सांगितलं आहे. करी मूळ निर्मूळ घेता भावाचे. हे जर नामस्मरण आपण करत राहिलो तर हा भवसागर जो भयंकर आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य बुडतो आहे, हा भवसागर आपल्या भ्रमानेच निर्माण केलेला आहे. त्यात बुडायचं काही कारण नाही आहे. आपण बघितलं त्याच्यामध्ये नामाची नौका घ्यायची आणि त्याच्यात आपण बसायचं आहे. भवसागर आनंदाने पार करता येतो, बुडायचं कारण काय? पण आपण तसं करत नाही, त्या नावेतच पाणी घेतो. याचा अर्थ ते नाम घेताना देखील कामनेने घेतो. नामाने जे मागायचं ते न मागता पुन्हा विषयांचीच अपेक्षा धरतो त्याच्याकडनं. बुडाला इतकं नाम घेतलं, रामाच्या कृपेनं बंगला बांधला, त्याला रामकृपा नाव दिलं, रामाच्या कृपेनं मुलीचं लग्न ठरलं, मुलाला नोकरी लागली, मला बढती मिळाली, गाडी घेतली नवीन, त्यालाही काहीतरी नाव असंच दिलं. हे सगळं रामाच्या कृपेनं मिळालेलं आहे बुडाला. त्यावेळेला त्याला कळत नाही, पण त्याच्या लक्षात यायला पाहिजे अंतकाळी तो काय गाडीतनं तुला पोचवायचा का, त्या बंगल्यासकट तुम्हाला हे लावून द्यायचा, तिथंच अग्नी द्यायचा आहे, काय करायचं? झोपडीत असा नाही तर बंगल्यात असा, शेवटी काढायचंच आहे बाहेर. हे सत्य आहे. हे सत्य बोललेलं माणसाला रुचत नाही, पण तो जे घर आपल्या गरजेसाठी बांधलेलं आहे त्याच्यामध्येच इतका मशगूल असतो की त्या घरामध्ये रामाला कुठं स्थानच नसतं, सगळं स्थान येणंच. कुठंतरी कोपऱ्यात एक देवारा असतो, देव ठेवला ठेवला, त्याला नमस्कार करायला पुसायला देखील वेळ नसतो. केव्हा तरी सवड झाली तर हात जोडले जातात, नाही तर बहुधा नाहीच जात. इतकं दुर्लक्ष भगवंताकडे आणि सगळं लक्ष संसाराकडे, असं सगळं झालेलं आहे. तर असा जो भव सागर आहे त्याचं मूळ निर्मूळ करतात, मुळापासून त्याला उकडून टाकतात. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? हा भवसागर का भागतो? अज्ञानामुळे. देह मी असं वाटतं आणि देहाला लागलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, तसं पाहिजे, हा सगळा प्रपंच उपाधी एवढ्या वाढवल्या जातात की त्याच्यामध्येच हा अडकतो. वी आर पझेस्ड बाय अवर पझेशन्स असं म्हटलेलं आहे. जितक्या गोष्टी आपण वाढवतो तितक्या आपण अडकतो. हे माझं, हे माझं, हे माझं अडकला. जाताना काही बरोबर येणार नाही, पण त्या पझेशनमध्ये हा गुंतला गेला. हे माझं आहे, सांभाळलं पाहिजे, हे माझं आहे, सांभाळलं पाहिजे. उद्या जर असा प्रसंग आला की ते घर सोडून लगेच निघायचं आहे, प्रश्न पडेल काय काय बरोबर घेऊ, हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ, आणि ज्याच्याजवळ फार व्याप नाही आहे तो म्हणेल काकोटीला मारली चला, कुठं जायचं, मी निघालो. म्हणजे जितकी पझेशन्स असतील तितकी अंतकाळी देखील ते सोडायला दुःख होतं. आणि काही नाही आहे फारसं, बेताचंच आहे, चला निघालं आहे. स्वामी म्हणायचे नेहमी, पंचा झटकला, उपरणं झटकलं की चाललंय. जास्त जवळ ठेवलेलंच नाही आहे काही. आवश्यकता म्हणून ठेवणं आणि त्यात गुंतणं ह्यात फरक आहे. देहाला गरज आहे, ठीक आहे, थोडंफार आहे ठेवलंय बाबा. म्हातारपणी आजारपणाला लागलं तर उपयोग, पण किती पाहिजे आणि लक्ष त्याच्यामध्ये किती असायला पाहिजे. गरज लागली तर आहे, पण हा जो काही एक विचार म्हणतो, विवेक म्हणतो, हा नसतोच बहुद्या. त्यामुळे मनुष्य अडकतो. म्हणून हा भवसागर जो आहे याचं मूळ निर्मूळ करायचं असेल तर हे अज्ञान नष्ट केलं पाहिजे की बाबा तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. आत्म्याला कसलीही उपाधी नाही. आत्मा हा निरुपाधिक आहे. असा तू निरुपाधिक असताना या उपाधी मागं लावून घेतलेले आहेस आणि त्याच्यात गुंततोयस. समर्थच म्हणतात उपाधीशी विस्तारावे परंतु त्यात न संपडावे. आहेत ना उपाधी, असू द्या, ठीक आहेत, त्या माझ्या आहेत, त्याचं पुढं काय, त्याच्यात गुंतू नको. त्याचा विचार करून ठेव, हे असं आहे, असं आहे, ठीक आहे. आपण जाताना एकटेच जायचेत, बोलावणं आलं की चाललं आहे. बोलावणं आल्यानंतर त्याच्यात जीव अडकायला नको, ह्याचं काय झालं आणि त्याचं काय झालं, अशी तयारी आहे का? मग जनक राजा देखील होते, राजा होते, किनकापी कपडे अंगावर होते, पण म्हणतात एक पाय राज्यावर आणि एक पाय ज्ञानाग्नीत. कोणत्याही क्षणी सोडायला तयार होतं. असं वैराग्य आपल्याला आहे का? संपत्ती आहे आणि वैराग्य आहे, दोन्ही एका ठिकाणी यायला पाहिजेत. ज्याच्याजवळ काहीच नाही आहे तो जर म्हणाला मी वैराग्यशील आहे, अरे नाहीच आहे तुझ्याजवळ काही, तू वैराग्यशील काय होणार? सगळं आहे पण मी वैराग्यशील आहे असा भाव पाहिजे. ते बघा, करी मूळ निर्मूळ घेता भावाचे, जीवा मानवा हेच कैवल्य साचे. हेच कैवल्य आहे. कोणतं कलो कैवल्य? हाच मोक्षाचा मार्ग आहे. जिथं जायचं आहे त्या जीवाला या नामनाच्या अंगाने ह्या बोधावर यायचं आहे. त्यामुळे मोक्षाला न्यायला हे नामच कारणीभूत आहे, त्याचाच उपयोग होणार आहे, म्हणून त्याचं नाम घ्यायचं. म्हणून बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. जय जय रघुवीर समर्थ.

वा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530।

0: देवी सप्तशती पाठ अर्थात देवी महात्म्य हे सत्यार्थाने वाईट विचारांवर आणि दुष्कर्मांवर सद्विचार, सद्बुद्धी आणि सत्कर्म यांचा विजय होण्याचं प्रतीक मानलं जातं. कोणत्याही देवीची उपासना ही अंगभूत गुणांची शक्तीचीच उपासना, म्हणूनच आध्यात्मिक दृष्टीने आत्मोन्नतीचं सर्वोत्तम साधन म्हणून देवी महात्म्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करणार आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया. रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

अगदी प्राथमिक स्तरावरती हा विषय आपल्याला आपल्यापुरता समजून घ्यायला, कारण विषय अत्यंत सूक्ष्म आहेत. कारण एक जर ऋचा घेतली तर त्या ऋचेतल्या दोन शब्दातलं अंतर काय, त्याच्यातला आ ई उ ए ऐ ह्या सगळ्याचे उच्चार कसे, त्याच्यामध्ये अंतर देत ते कसे उच्चार करावेत, या प्रत्येक बाबतीमध्ये खूप खोलात जाऊन चिकित्सा केलेली आहे. आपला तो विषयच नाही, त्यामुळे आपल्याला तो विषय कळणार पण नाही. आणि उपनिषदांनी यांना संहिता असं म्हटलेलं आहे की आणि पहिली संहिता शिक्षा म्हणून सांगितलेली. त्यांनी सांगितलं आहे की ही हे जे अंग आहे हे अंग समजून घेण्याकरता सगळ्याच ठिकाणी गुरूंना शरण जायचं आहे, पण ही वेदांची षडांग हे गुरुशरणतेशिवाय आपल्याला कळणार नाहीत आणि गुरूंना शरण गेल्याशिवाय विषय समजणार नाही. आता कोणकोण देवता हे जीवन धारण करतात, तर म्हणाले कृष्टस्वर. कृष्ट म्हणजे हा सप्तम, म्हणजे वरचा षडज आणि पंचम, ह्या स्वरांच्या कडून देवता जीवन धारण केलं जातं. म्हणजे ज्या स्वर्गामध्ये देवता आहेत आणि ज्या नियमन करतात त्या देवतांना धारण करणं, म्हणजे थोडक्यात त्यांना संतुष्ट करणं. म्हणजे कसं की श्राद्धादी गोष्टी आहेत, त्या ठिकाणी त्याच्या वसु रुद्र आदी जे गण आहेत त्या गणांच्या ठिकाणी त्यांची तृप्ती करायची आहे, तर श्राद्धाच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्या मंत्रांचे स्वर कोणते असावेत, यज्ञामध्ये ज्या देवता आहेत कोणत्या स्वरांची योजना केलेली आहे, तर त्यांनी असं म्हटलंय की ते मंत्र सामान्यत तारषड्य आणि या ठिकाणी किंवा वरचा षड्य आणि पंचम याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो, कारण देवता जीवन हे त्याच्यामुळे पुष्ट होतं. किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं तर देवता त्या स्वरांनी संतुष्ट होतात, हे अगदी सोप्या भाषेत झालं. दुसरं त्यांनी सांगितलंय की प्रथम म्हणजे षडजानी मनुष्य जीवित राहतो किंवा मनुष्याला जीवन मिळतं किंवा मनुष्याला संतोष होतो, कारण जो षडज आहे तो षडज लावण्यातला जो आनंद आहे तो भले भले गायक आहेत ते सांगतात की सगळ्यात छान म्हणजे ज्यांचं वर्णन केलेलं आहे अब्दुल करीम खान साहेब हे जेव्हा गायचे त्यावेळी त्यांचं गायन स्वर्गीय होतं. ते त्यांच्या घरामध्ये ते म्हणायचे की चार बाजूला चार तंबोरे षडजामध्ये लावून ठेवा, कानामध्ये षडज इतका पक्का होता की या तंबोऱ्याचा षडज त्या तंबोऱ्याचा षडज ह्या तंबोऱ्याचा षडज या कोपऱ्यातल्या तंबोऱ्याचा षडज समजा थोडा वेगळा वेगळा लावला स्वराला की एक काळी एकचा एक काळी दोनचा आहे, आणि अशा प्रकारे जर षडज लावून तंबोरे ठेवून दिले तर ते असं म्हणायचं आहे की कानामध्ये षडज इतका पक्का त्याचा नाद म्हणजे गुंजन होत राहिलेला आहे तो इतका पक्का बसलेला आहे की जो काल लावून ठेवलेला तंबोरा आहे तो जर इथे आणला तर तो छेडल्यानंतर खर्जे ऐकून त्याच्याबरोबर स्वर लावण्याची गरज नाही, मी जो स्वर लावेन तो स्वर त्या तंबोऱ्यावर वाजेल, इतका त्या स्वराच्या बरोबर असणारा तादात्म्याचा भाग आहे. मनुष्य हा षडजामुळे वेडा होतो. स्वच्छ लागलेला षडज हा माणसाला ब्रह्मानंद देणार आहे. कारण कसं आहे त्याचं की हा जो षडज आहे हा तारेवर जर छेडला तंबोऱ्यावरती जर षडज छेडला तर या षडजाच्या ठिकाणी पुढे जे तंबोरा जर षडज मध्यमात किंवा षडज पंचमात जर लावलेला असेल तर तंबोऱ्यावरती षडजाच्या तारा छेडायला लागलो आणि तो जर बरोबर षडज लागला तर मध्यमाची तार आपोआप छेडली जाते. मध्यमाची तार छेडली गेली की त्या षडज मध्यमामधून उरलेल्या रेग पधनी जे स्वर आहेत ते आपोआप वातावरणात तयार होतात, त्याला अनाहत नाद असं संगीताच्या शास्त्रामध्ये म्हटलंय. म्हणजे तंबोरा जो आहे त्या तंबोऱ्यावरचा खालचा षडज लावणं आणि त्या षडजावरती माणसांनी आपल्या गळ्याची रियाज किंवा मेहनत करणं हे त्या माणसाला संतुष्टता देणारं आहे आणि माणसाच्या जीवनाचं कल्याण साधून देणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्रथम म्हणजे षडजांनी मनुष्याला, द्वितीय स्वरांनी पशूंना, तृतीय स्वरांनी म्हणजे रेनी पशूंना, तृतीय स्वरांनी गंधर्वांना म्हणजे गनी गंधर्वांना,
आणि अप्सरांना जीवन मिळतं, किंवा ग ह्या स्वरांनी गंधर्व आणि अप्सरा आपलं जीवन धारण करतात, असा मूळ श्लोकाचा अर्थ आहे. आणि नंतर म्हणाले, जे पक्षी आहेत किंवा जे पितृगण आहेत ते मध्यमानी आपलं जीवन धारण करतात. आणि म्हणाले, पिशाच्च किंवा जे असुर आहेत किंवा राक्षस आहेत ते मंद स्वरांनी म्हणजे ते निषादानी आपल्या जीवनाचं धारण करतात. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की नीच अतिस्वार म्हणजे जो निषाद आहे, मंदस्वर खर्जातले स्वर, आणि ह्या अतिस्वार निषाद निषादानी स्थावर जंगम रूप सगळं जग जीवन धारण करतं. आणि त्यामुळे हा जो स्वर आहे नीच अतिस्वार म्हटलेला आहे त्याला आपण काय समजावं, तर निषादच समजावं. आणि मंदस्वर ज्याला म्हटलेलं आहे त्याला आपण काय म्हणावं ते थोडंसं समजत नाही, कारण पंचमाला मंद्र म्हटलंय आणि इथे त्याला मंद म्हटलंय. मग तो दैवत आहे का काय आपल्याला कळायला मार्ग नाही, कारण ते संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याचा शोध घ्यावा. आणि त्यामुळे हा जो निषाद आहे ह्या निषादाने स्थावर जंगमाचं जीवन धारण केलं जातं. याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे संगीतामध्ये जे सात स्वर निर्माण झाले आहेत आणि खालचा षड्जन वरचा षड्ज धरला तर आठ स्वर झाले, जे सा रे ग म प ध नी आणि पुन्हा वरचा सा असा धरून आठ. ह्या आठ स्वरांच्या मध्ये ह्या त्रिलोकाला जीवन देण्याचं सामर्थ्य आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या तीनही लोकांना सामर्थ्य देण्याकरता काय म्हणावं, तर त्यांनी सांगितलं वेदांचे मंत्र म्हणावेत, वेदमंत्रांचे घोष व्हावेत. आणि वेदमंत्रांचं हे सामर्थ्य आहे, हा सगळा विषय वेदमंत्रांशी चालू आहे. आणि त्यामुळे ही जी शिक्षा हा जो भाग आहे ह्या शिक्षा भागामध्ये ह्या वेदांगामध्ये कसा अचूक उच्चार झाला पाहिजे, कसा स्वर, कसं व्यंजन, कसा आघात आणि सगळे नियम सांभाळून त्याचा जो उच्चार झाला तर त्याच्यामधून जे निर्माण झालं पाहिजे ते होतंच. म्हणून आपण परवाच्या दिवशी जसं म्हटलं किंवा बोललो की नाही मला माहीत नाही, पण यज्ञ संपन्न झाला की ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ यज्ञ केलेला आहे ती देवता, यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट होतेच होते. ती जर आम्हाला पकडता आली किंवा आम्हाला जर कोणत्याही कारणाने तिचं दर्शन झालं तर आम्हाला कळू शकेल, पण आम्हाला जरी दर्शन नाही झालं तरी त्या मंत्रांच्या उच्चाराबरोबर ती देवता प्रकट होतेच होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय म्हणजेच त्या देवतांचं जीवन धारण होतं. ते कशातून होतं? ते जीवन धारण त्या मंत्रांतून होतं. ते जे मंत्र म्हटलेले आहेत त्यामुळे ती देवता जी आहे ती आकाराला येते, ती त्या ठिकाणी प्रकट होते, ती त्या मंत्रांमधून प्रकट होते. ती त्या जसं आपल्या भावातून भगवंत प्रकट होतो, जो मनुष्य भावानी, आपल्या आधी साधा व्यवहार आहे की साध्या व्यवहारामध्ये जो माणूस मनापासून ईश्वराचं स्मरण करतो किंवा जो माणूस अत्यंत उत्कटतेने ईश्वराला आळवतो त्याच्यासमोर ईश्वर प्रकट होतो. कारण का? तो भावानुसारी प्रकट होतो. आणि इथे जो विषय आहे तो त्या मंत्रानुसारी प्रकट होतो. ते सामर्थ्य मंत्रांचं आहे, ते सामर्थ्य स्वरांचं आहे, आणि ते बरोबर नियमांचं पालन करून त्याचा उच्चार केलेल्या त्या शास्त्राला त्याचं अधिक श्रेय आहे असा त्यांचा मांडण्याचा विषय आहे. जो विषय मांडायचा आहे पुढे तो असा आहे की आमच्याकडे संगीतामध्ये जे सात स्वर निर्माण झाले

वेदांगामध्ये कसा अचूक उच्चार झाला पाहिजे, कसा स्वर, कसं व्यंजन, कसा आघात, आणि सगळे नियम सांभाळून त्याचा जो उच्चार झाला तर त्याच्यामधून जे निर्माण झालं पाहिजे ते होतंच. म्हणून आपण परवाच्या दिवशी जसं म्हटलं किंवा बोललो की नाही मला माहीत नाही, पण यज्ञ संपन्न झाला की ज्या देवतेच्या प्रीत्यर्थ यज्ञ केलेला आहे ती देवता, यज्ञ देवता त्या यज्ञकुंडामध्ये प्रकट होतेच होते. ती जर आम्हाला पकडता आली किंवा आम्हाला जर कोणत्याही कारणाने तिचं दर्शन झालं तर आम्हाला कळू शकेल, पण आम्हाला जरी दर्शन नाही झालं तरी त्या मंत्रांच्या उच्चाराबरोबर ती देवता प्रकट होतेच होते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय म्हणजेच त्या देवतांचं जीवन धारण होतं. ते कशातून होतं? ते जीवन धारण त्या मंत्रांतून होतं. ते जे मंत्र म्हटलेले आहेत त्यामुळे ती देवता जी आहे ती आकाराला येते, ती त्या ठिकाणी प्रकट होते, ती त्या मंत्रांमधून प्रकट होते. ती त्या जसं आपल्या भावातून भगवंत प्रकट होतो, जो मनुष्य भावानी, आपल्या आधी साधा व्यवहार आहे की साध्या व्यवहारामध्ये जो माणूस मनापासून ईश्वराचं स्मरण करतो किंवा जो माणूस अत्यंत उत्कटतेने ईश्वराला आळवतो त्याच्यासमोर ईश्वर प्रकट होतो. कारण का? तो भावानुसारी प्रकट होतो. आणि इथे जो विषय आहे तो त्या मंत्रानुसारी प्रकट होतो. ते सामर्थ्य मंत्रांचं आहे, ते सामर्थ्य स्वरांचं आहे, आणि ते बरोबर नियमांचं पालन करून त्याचा उच्चार केलेल्या त्या शास्त्राला त्याचं अधिक श्रेय आहे असा त्यांचा मानण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी आपल्याला असं म्हटलंय की षड्ज मध्यम किंवा पंचम आपोआप स्वरितामध्ये प्रकट होतात. याचा अर्थ त्यांचं सांगण्याचा पुन्हा पुन्हा हेतू आहे की षड्ज मध्यम आणि पंचम ह्या तीन स्वरांचं महत्त्व हे ह्या गाण्यामध्ये राहतच राहतं. आणि त्याच्यापुढे आता त्यांनी स्वरांचा आणखीन पदांचा असा दोन्ही विषय मांडलेला आहे की जे पद आहेत आणि जे स्वर आहेत त्यांना आठ प्रकारांनी समजून घेता येतं. अंतोदात्त, आद्युदात्त, उदात्त, अनुदात्त, नीचस्वरित, मध्योदात्त, स्वरित आणि द्विरुदात्त ह्या सगळ्या नियमांच्या मध्ये ह्या सगळ्या पदांच्या करता असलेल्या संज्ञा किंवा ही नावं आहेत. आणि त्यांनी त्याच्या व्याख्या, त्याच्याविषयीची चर्चा हे सगळी केलेली आहे. त्याच्यापुढे त्यांनी सांगितलंय की ही जी वेदांची स्वर, कारण दोन्ही तयार करावं लागतं, एक तर आपली व्होकल कॉर्ड स्वरयंत्र तयार करावं लागतं, फुफ्फुसं तयार करावी लागतात, त्याच्याचबरोबर कारण आपण पाहिलं की नाभीपासून तो श्वास जो आहे तो तिथून निर्माण झाला पाहिजे, त्या स्थानापासून तो श्वास जो आहे तो वरती उचलला गेला पाहिजे, आणि त्या प्रमाणामध्ये फुफ्फुसांचं सुद्धा सामर्थ्य वाढलं पाहिजे, श्वास तिथून घेण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. कारण आपण म्हणतो ना की गाणं जे आहे ते पोटातून बेंबीच्या देठापासून गा, आपल्याकडे म्हणतात ना की, आणि कुणी फार जोरजोरात ओरडायला लागला तर म्हणतात बेंबीच्या देठापासून ओरडू नकोस. असं म्हणायचं कारण काय की ते जे नाभीस्थान आहे ते सगळ्या स्वरांच्या उदयाचं स्थान आहे, आणि त्या स्थानापासून तो स्वर निर्माण झाला पाहिजे, तिथून तो वरती आला पाहिजे, आणि मग त्या स्वराच्या करता हे सगळं तयार केलं गेलं पाहिजे. याकरता त्यांनी इथे एक आणखीन सूत्र सांगितलंय की ही जी विद्या आहे ती हळूहळूच शिकली जाते. जर माणसाला वाटलं की आपलं गुरुजींकडे गेलो, फार अधिकारी गुरुजी आहेत, तर त्या माझ्या गुरूंनी मला 6 महिन्यामध्ये वेद शिकवून मोकळं करावं तर होत नाही. एकेका वेदाला जी 12-12 वर्ष खर्च करावी लागतात ती लागतातच. ते जे घोटावं लागतं ते घोटावं लागतंच. रोज जी मेहनत आहे, रोज जो पाठ आहे, रोज जी आवृत्ती आहे ती केली जावीच लागते. आणि त्या आवृत्तीबद्दलचं शास्त्र असं सांगितलेलं आहे की जे काही शिकलं आहे किंवा ज्याची आपण त्या ठिकाणी संथा घेतलेली आहे आणि ते कंठस्थ करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा उच्चार 9 दिवसात करावाच लागतो. 9 दिवस जर उच्चार नाही केला तर 10व्या दिवशी गडबडलेला आहे. त्यामुळे वेदांचं पाठांतर एकदा केलं जसं आपलं आहे
आपली मुलं

की आता तिमाही परीक्षा चालू असेल, बहुतेक मुलांच्या आता परीक्षा आहेत. परीक्षेला जाताना आदल्या दिवशी पुस्तक पाठ, दुसऱ्या दिवशी जाऊन परीक्षा दिली, घरी येऊन ते पहिलं पुस्तक टाकलं आणि दुसरं पुस्तक घेतलं. आणि आईनी जर विचारलं, अरे काल त्या पेपरमध्ये तू काय अभ्यास केला होता, त्यातलं आज काय लिहिलं, तो म्हणतो आता मला विचारू नका, ते त्यातलं काही माझ्या डोक्यात नाही आहे. आता हा दुसरा विषय, डोक्यात नाही म्हणजे काहीतरी डोक्यात भरायचं ते तिथं टाकून द्यायचं. त्यांच्या मते ही विद्या नाहीच आहे. विद्या तेव्हाच आहे आपल्याकडे 35% पासिंग, 35 म्हणजे 35% मुलगा उत्तीर्ण होतो हे या विद्येला मान्य नाही. या विद्येला 100 मार्क मिळाले कीच उत्तीर्ण आहे, 99 मार्कसुद्धा मान्य नाही आहेत. म्हणजे किती मान्य नाही आहेत त्याच्याकरता एक फार चांगली कथा आहे. आता खरं म्हणजे विषयांतर आहे, पण मी आपल्याला सांगते, याच विषयाशी संबंधित आहे. म्हणून विद्यार्थ्याचं दशग्रंथी झाला, मोठं घनपाठी झाला, आणि सगळ्या विद्या सगळ्या अंगांच्या सहित वेदाचं अध्ययन झालं. षडांग वेदाचं अध्ययन झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुजींना सांगितलं, आपण फार अधिकारी पुरुष आहात, आपण कशाला माझा सगळा वेद ऐकला, किंवा प्रत्येक वेळी मी घनपाठ म्हणत होतो तो काही आपण ऐकलाय असं काही नाही आहे. तर म्हणाले, आपल्याला मी एकदा घनपाठ ऐकून, ते म्हणाले तर कुठे एवढं सगळं ऐकू मी, कारण इतक्या विद्यार्थ्यांना संथा द्यायची आहे, इतकी कामं आहेत, तुझा घनपाठ ऐकायला 2-3 महिने जर मला तुझ्यासमोर बसावं लागलं तर एवढं बसायला मला वेळ नाही आहे. पण म्हणाले, माझी इच्छा आहे गुरुजी की तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही एकदा मी जे म्हणतोय ते बरोबर आहे असं म्हटलं की मग मला भरून पावलं, मग माझी विद्या मला बरोबर आत्मसात झाली असं मी म्हणेन, आणि नाही तर माझ्या विद्येमधला दोष मला जाणवेल. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, या समोरच्या झाडाखाली बस. म्हणाले, एक लक्षात ठेव की ह्या झाडाखाली बसून तू वेद म्हणायला सुरुवात केलीस, आणि ह्या झाडावरचं एखादं पान वरून खाली पडलं की ते जेव्हा पडेल तेव्हा तुझी म्हणण्यात चूक झाली आहे असं लक्षात घे, आणि ती चूक काय आहे ती तू नोंद कर. तर ठीक आहे म्हणाला, आणि तो बसला त्या ठिकाणी म्हणायला. आणि म्हणायला बसल्यानंतर त्यांनी सुरुवात केली, पहिल्या श्लोकामध्ये झाडाला पानगळं लागल्यासारखं सुरू झालं, सारखे आपली पानं गळत आहेत. त्याला म्हटलं की काय प्रकार आहे हे, असं कसं ह्या झाडापासून मी एवढा वेदामध्ये अभ्यास करून आज इतकी वर्ष घातली. तो अगदी खचला. त्यांनी त्याला जे काही त्यातला जो पहिला भाग त्यांनी घेतला होता तेवढा अध्याय पुरा केला, आणि त्यांनी गुरुजींच्या पुढे साष्टांग दंडवत घातलं. तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी हे काय कारण आहे की ज्याच्यामुळे इथे एकही माझी म्हणजे एखादा सुद्धा एखादी ऋचा एखादा भाग एखादं सूक्त काही माझं बरोबर येऊ नये, असं कसं. गुरुजी म्हणाले, काय झालं बाबा तू काय केलंस. तर नाही म्हणाले, मी तर अभ्यास बरोबर केला, एखादी ऋचा मला म्हणून दाखव. तर त्यातो त्यांनी म्हटली, तेव्हा गुरुजींनी सांगितलं, तुझी ऋचा बरोबर असून काय उपयोग आहे, तू हरी ही ओम असं न म्हणताच सुरुवात केलीस. कारण वेद कुणाला समर्पित करायचा आहे, म्हणजे तुझ्याकडे जर वेदाचं पठण करायचं आहे तर पठण करताना आधी ईश्वर समर्पण वृत्तीच तुझ्याकडे आली नाही आणि तू वेदाच्या पठणाला सुरुवात केलीस. म्हणजे विद्या धारण करताना सुद्धा आधी सुसंस्कार घडावा लागतो असं त्यांना सांगायचं, की संस्काराशिवाय विद्या राहत नाही, संस्काराशिवाय विद्या टिकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विद्या जी आहे ती हळूहळू शिकावी लागते, त्याच्यानंतर धनही हळूहळूच मिळवावं लागतं. आज असं आहे की एक बिल्डिंग बांधलं झाला कोट्याधीश, दुसरी बिल्डिंग बांधली झाला अब्जाधीश. म्हणाले, असं होत नाही. मनुष्य एकेका व्यवसायामध्ये पडतो आणि एकदा मंत्री झाला की पुढे 3 वेळा मंत्री होण्याची सोय करून ठेवतो. म्हणाले, ही इतकी कमाई एका वेळी होते ते धन टिकू शकत नाही, ते धन अयोग्य आहे, त्या धनाचे विपरीतच परिणाम भोगावे लागतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, तिसरी गोष्ट अशी आहे, पर्वतावर सुद्धा हळूहळू चढावं, घाईघाईनी चढत चालला तर घसरणच आहे. आणि म्हणून म्हणाले की हे सगळं लक्षात ठेवून विद्या मिळवावी, याचा एकच अर्थ आहे की विद्येमध्ये परिपक्वता आल्याशिवाय काही खरं नाही, समजलं हे पुरत नाही, ते घटलं गेलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, पुढे फार मोठा उपदेश केलाय त्यांनी, सांगितलं ग्रंथ घेतले हातामध्ये, आज जे आम्हाला वाटतं ना आम्ही सांगतो की अहो ही जी वेदविद्या आहे ही जर आता पुढच्या लोकांना कळायला पाहिजे असेल तर त्याचं मायक्रोफिल्मिंग करून ठेवून द्या. म्हणजे कसं पुढच्या लोकांना ऐकायला मिळेल,
त्याचं उत्तर दिलंय त्यांनी. त्यांनी सांगितलं पुस्तकावरून किंवा आईक्यू जर कुणी अभ्यास केला आणि जर गुरुच्या सान्निध्यात जाऊन जर अध्ययन केलं नाही तर म्हणाले त्याच्या विद्येला पूर्णता येत नाही. विद्वान लोकांमध्ये किंवा विद्वज्जनांमध्ये जाऊन जर तो आपली विद्या त्या ठिकाणी प्रकट करण्याकरता जर गेला किंवा आपल्या विद्येचा त्या ठिकाणी सन्मान व्हावा म्हणून ती विद्या जर लोकांच्या पुढे मांडण्याकरता गेला तर ती विद्या यशस्वी होत नाही असं त्यांनी ह्या ठिकाणी सांगितलंय. आणि म्हणून ते म्हणतात की आपल्याला आणखीन एक सांगतो म्हणाले की रोज एका ठिकाणी गेलो आणि संथा घेतली आणि म्हणाले हा विद्यार्थी भरा भरा भरा संथा घेऊन आता मी आता आजकाल कसं आहे अमेरिकेत राहतात मंडळी हिंदुस्थानमध्ये दोन नाही तर तीन महिन्याकरता येतात आणि इथे आल्यानंतर त्यांना अनेक गोष्टी शिकायच्या असतात. त्यांना योगासनं शिकायची असतात, त्यांना योगा मार्ग शिकायचा असतो, त्यांना तत्वज्ञान समजून घ्यायचं असतं, त्यांना गाणं शिकायचं असतं, त्यांना एखादं वाद्य शिकायचं असतं. मग ते दिवसभरामध्ये 5-7 क्लासेस लावतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकेका क्लासमध्ये जाऊन एक एक विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतात. मग याच्याकडून घे, मग त्यांचं लिहून घे, त्याचं सी डी मागून घे, त्याचं शूटिंग करून घे, कारण आता योगासनं आता सी डीवर काय सांगणार, ते आपलं शूटिंग करून घे. अशा सगळ्या गोष्टींची सामुग्री गोळा करून माणूस तिकडे जातो. तसंही म्हणाले की असा जर मनुष्य रोज संथा घ्यायला लागला आणि संथा घेऊन जर आता ते पुष्कळ गोळा झालं असं जर म्हणायला लागला तर म्हणाले जसा वाळूचा उभा केलेला पर्वत आहे तो जसा हळूहळू हळूहळू घसरत खाली येतो तसाच म्हणाले याचं जे ज्ञान आहे ते हळूहळू कमी झाल्याशिवाय राहत नाही. उलट म्हणाले मुंग्या आहेत आणि ह्या मुंग्या एक एक एक एक कण मातीचा गोळा करतात आणि त्या मुंग्यांची वारुळं बनतात आणि ती वारुळं पक्की होतात. पण म्हणाले कशामुळे पक्की होतात आणि वारुळं बनतात तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं की फक्त एकच आहे की त्यामध्ये त्यांची उद्यमशीलता दिसते. आणि म्हणून त्यांनी ह्याच्या म्हणजे ही शिक्षा अंग संपताना त्यांनी जो उपदेश केला आहे तो उपदेश करताना त्यांनी सांगितलंय की दान अध्ययन आणि सत्कर्म या बाबतीमध्ये आता आपण इतक्या वर्षाचे झालो की सत्कर्म करायला लागू, इतक्या वर्षाचे झालो की ज्ञान घ्यायला लागू, इतके पैसे मिळाले की दान करायला लागू. म्हणाले असं नाही, रोज कण कण कण करत राहावं, रोज कणाकणाने विद्या मिळवत राहावी, रोज काहीतरी सदाचाराचा विचार रोजच्या जीवनामध्ये अंगीकारावा आणि रोज जमेल तेवढंच पण दान द्यावं, काहीतरी जे शक्य आहे ते.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। पंडित नावाचा एक जन्मांध ब्राह्मण होता। त्याला देवाच्या दर्शनाची ओढ लागली होती, परंतु दृष्टी नसल्यामुळे देव जरी प्रकट झाला तरी तो दिसणार कसा हा त्याच्या पुढे प्रश्न होता। कुणाची तरी मदत घेऊन तो तीर्थयात्रा करायचा, देवाची नित्य पूजा करायचा। असाच एकदा तो जगन्नाथपुरीला गेला। तिथे त्याच्या कानावर श्री स्वामी समर्थांची कीर्ती पडली। स्वामींनी अनेक जीवांना रोगमुक्त केलं होतं हे त्याच्या कानावर आल्यावर त्याच्या मनात एक आशेचा किरण उमलून आला। म्हणून तो एका साधकाच्या मदतीने अक्कलकोटला जायला निघाला। वाटेत अनंत अडचणी आल्या, परंतु स्वामींना भेटायचंच हा त्याने मनाशी निश्चय केला होता। तो आंधळा ब्राह्मण स्वामींपाशी आला तेव्हा त्याच्या अंध डोळ्यांपुढे तेजस्वी प्रकाश पडला। त्याला दिसत तर काहीच नव्हतं। तो स्वामींच्या चरणांशी कोसळला। त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले। तो स्वामींना म्हणू लागला, स्वामी आपण दयाघन आहात, आपली कीर्ती मी जगन्नाथपुरीत ऐकली, आपण पूर्ण श्री दत्तावतारी आहात, आपण ब्रह्मांड व्यापी आहात, हे संपूर्ण ब्रह्मांड मोडून पुन्हा रचण्याची प्रचंड शक्ती आपल्यात आहे। स्वामी मला आपलं पूर्ण दर्शन हवं आहे, माझं हे मनोरथ आपण पुरं करावं असं मला वाटतं। माझी ही इच्छा पूर्ण नाही झाली तर ह्या चरणांवर मी प्राण सोडेन, मग आपण मला आपल्या राज्यात घ्या। असं म्हणून त्या अंध ब्राह्मणाने स्वामींचे दोन्ही चरण घट्ट पकडले। आपल्या अश्रूंनी स्वामींचे चरण त्यांनी धुतले। त्यांनी स्वामींच्या पायावर पुन्हा आपला भक्तिमाथा टेकवला। स्वामींना ब्राह्मणाची खूप दया आली। त्यांनी ब्राह्मणाला हलकेच उठवलं, त्याच्या अंगावर आपल्या गळ्यातला फुलांचा हार टाकला। स्वामींचा आपल्याला प्रसाद मिळाला आहे असं ब्राह्मणाला वाटलं। हा प्रसाद त्याने आपल्या दोन्ही डोळ्यांना लावला तो काय आश्चर्य! ब्राह्मणाला दोन्ही डोळ्यांनी स्वच्छ दिसू लागलं। प्रथमच तो ब्राह्मण दृश्य अनुभवत होता। समर्थांनी आपलं दिव्य रूप त्याच्या समोर प्रकट केलं। स्वामींचं ते दिव्य रूप पाहून ब्राह्मण आनंदाने गदगदून आला। त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, म्हणू लागला, स्वामी मी जन्मांध, आपली कृपा झाली, मला दृष्टी मिळाली, प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालं। स्वामी हे चरण मी आता कधी सोडणारच नाही, मला आशीर्वाद द्या की ह्या पवित्र चरणांची मी आयुष्यभर सेवा करीन। स्वामी मंद हसले, ब्राह्मणाला खूप आनंद झाला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण देहभावनेने जगतो। या देहाचा आपल्यावर एवढा जबरदस्त पगडा आहे की मीपणा सुटतच नाही। ह्या विश्वात परमेश्वर व्यापून आहे ही भावना त्यामुळे खूप अंधुक होते। परंतु मी देह नाही तर मी आत्मा आहे, आणि आत्म्याच्या साक्षीने एकदा का आपण जगायला सुरुवात केली की परमेश्वराशी संवाद सुरू होतो, अनुसंधान वाढतं आणि परमेश्वराचं अस्तित्व जाणवू लागतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.